सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, 25 जून 2026. पहाटेचे 5:50 झाली आहेत. या प्रसारणात आपण सर्वांचं स्वागत करत आहे अनुराधा तरडे.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांच्या सनई वादनात ही होती प्रभात रागातील धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: प्रसारित करीत आहोत गिरवाणवाणी. ऐकूया श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित मुरलीधर गोपालाष्टकम श्रीपाद भावे यांच्या स्वरात.

श्रीपाद भावे यांच्या स्वरात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित मुरलीधर गोपालाष्टकम आत्ता आपण ऐकला. उद्या गिरवाणवाणीमध्ये श्रीमद शंकराचार्य रचित अच्युताष्टकम वृंदा शिंगणापूरकर यांच्या स्वरात आपल्याला ऐकता येईल. गिरवाणवाणी आपण ऐकत होतो आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात आरंभी ऐकूया आर एन पराडकर यांच्या स्वरात डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची रचना, संगीत विठ्ठल शिंदे यांचं आहे.

कार्यक्रमात आता पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची रचना ऐकूया. संगीत आशिष केसकर यांचं आहे.

0: विदुषी किशोरी आमोणकर यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात संत एकनाथ महाराजांची रचना आत्ता आपण ऐकली. कार्यक्रमात आता चिंतन या सदरात विनया देव यांचे विचार ऐकूया.
1: ज्ञानदेवांच्या शब्दात, मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धियाची याही पाया निसरडा, जेथे हटिये सांडिती होडा कडे लग, म्हणजे प्राणायामाच्या कडेने योगरूपी डोंगर माथ्यावर पोचल्यावर प्रत्या

0: विहाररूपी कडा लागतो. त्या निसरड्या वाटेवर बुद्धीचे पाय ठरत नाहीत. सूत्र 27-28 मध्ये साधारण उपाय ओंकार जप म्हणजे तस्य वाचक प्रणवहा व तज्जप तदर्थ भावनम सांगितले आहे. आता सूत्र 33 मध्ये साधकाच्या अधिकार भेदानी निरनिराळे उपाय सांगणे अवश्य असल्याने ते सांगितले आहेत. साधक पूर्णवेळ योगसाधनेत नसतो. देह आहे म्हणजे देहधर्म आहेत. क्षुधा, तृष्णा, स्नान, भिक्षा, निद्रा, उदरनिर्वाह, प्रापंचिक विवंचना हे इत्यादी ओघाने आलेच. मग यातही चित्ताच्या प्रसन्नतेसाठी कोणते साधन करावे? किंबहुना समाजात वावरताना योग्यांनी वर्तन कसं ठेवावं की ज्या योगे चित्त प्रसन्न राहील हे या सूत्रात सांगितले आहे. हे फार महत्त्वाचं सूत्र आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुखदुःख पुण्यापुण्यविषयाणाम भावनातश्चित्त प्रसादनम. याचा आशय असा की सुखदुःख, पुण्य आणि अपुण्य म्हणजे पाप हे जे चार विषय आहेत त्यांच्याविषयी क्रमाने मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष अथवा उदासीनता या चार भावना केल्याने चित्त प्रसन्न होतं. इथे अनुक्रमे हे पद महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांच्या सुखाशी मैत्री करणं, परदुःखाने दुःखी होणं, दुसऱ्यांच्या पुण्यातून आनंद निर्माण करणं आणि दुसऱ्यांच्या पापाची उपेक्षा करणं ह्या त्या चार गोष्टी. याशिवाय जोरात श्वास घेणं किंवा विशिष्ट पद्धतीने धारणा करणे, आवडत्या विषयांशी एकरूप होणं, दुःखरहित अवस्थेत मन ठेवणं, तेजाची उपासना करणं, श्रेष्ठ शक्तींचा किंवा गुरूंचाच विचार करणं इत्यादी पद्धतीनं मनाला प्रशिक्षण दिल्यास वरचे अडथळे आणि विघ्न नाहीशी होतात. या सगळ्याच भावनांची जोपासना झाली तर चित्त शुद्ध होईल हे खरे, पण एक एक भावना ही शुद्धीचीच पायरी आहे. भाष्याचा विचार करता आशय असा, सर्व प्राणी मात्र जे सुखसंपन्न आहेत त्यांच्याबद्दल मैत्री वाटावी. कारण मित्र हा आरशासारखा असतो. तो आपल्या मित्राच्या सुखानं सुखी तर दुःखानं दुःखी होतो. तो शोक, शत्रू, भय यापासून आपल्या मित्राचं रक्षण करतं. प्रीती आणि विश्वासाचं ते भाजन असणारं लखलखीत रत्न आहे. म्हणून मैत्री ही पवित्र भावना आहे. ती द्वेषमल नाहीसा करते आणि चित्ताचा विकास घडवते. दुःखितांविषयी करुणा मनाचा जिवंतपणा, हळुवारपणा फुलवते. कृतीतून सहकार्य घडवते. घृणा किंवा हीनत्व बुद्धीचा नाश करते. पुण्यात्मे पाहून मुदिता किंवा हर्ष झाला पाहिजे. याच्यासारखं पवित्र मन, पुण्यकर्म आपल्याला साधता यावं अशी निखळ आनंदी वृत्ती हवी. आणि पापी लोकांची उपेक्षा न करता त्यांच्या पापवृत्तीची उपेक्षा केली तर आपल्याकडून पापचिंतन किंवा निंदाकर्म होत नाही.
1: चिंतन या सदरात विनया देव यांचे विचार आत्ता आपण ऐकले. याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.

प्रभात वंदन. आपण ऐकत होतो आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 6:30 आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी सदरात 6:40 पॉलीहाऊस एक प्रभावी तंत्रज्ञान याविषयी माहिती. आरोग्य

सकाळी 6:45 आमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आज भाग पहिला, सादर करते विवेक वानखेडे. तर परिसर सदरात सकाळी 6:50 पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांचं भाषण, सादर करते विवेक वानखेडे. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती रत्नागिरी केंद्राची आहे. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित करणार आहोत. 7 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता आज भाग 9,

गीता आज भाग 9वा अध्याय 2 श्लोक 2 विवरण लेखन प्राचार्य मुकुंद कोंढवेकर श्लोक गायन प्रीती गंगा खेडकर निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 9 मराठी चित्रपट संगीत साध संवाद 9:30 आपल्याला ऐकता येईल. यामध्ये नर्मदा परिक्रमा मार्गावर निसर्ग संवर्धन मुलांचं शिक्षण याविषयी काम करणारे प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका 10:25 काही स्थानिक निवेदनं 10:30 हिंदी चित्रपट संगीत 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनल दातार यांचं गायन राग देवगिरी बिलावल 11:30 विशेष गीतगंगा शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी आज भाग 2 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ 12:00 वनिता मंडळ यामध्ये हितगुज या मालेत लेट्स टॉक चला बोलूया डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत तसंच तिच्या शब्दातून सुरुची डबीर यांचं मनोगत. कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:45 द नेक्स्ट वेव हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम दरम्यान 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संगीत भजन सादर करतील भीमाजी दासगुडे आणि सहकारी. 5:00 हिंदी चित्रपट संगीत 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. ICC वुमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंड मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपल्याला ऐकता येईल. त्याच्या वेळा अशा आहेत 6:30 ते 6:55 7:30 ते 8 8:15 ते 8:45 9:00 ते 11:00 आणि 11:10 ते सामना संपेपर्यंत. त्या दरम्यान न्यूज ऑन AIR या ॲपवर 6:30 कामगार सभेचा कार्यक्रम 7:15 विधिमंडळ समालोचन 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात शेळी पालनात आर्थिकदृष्ट्या महत्वाचा PPR आजार याविषयी नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी बायप संस्थेचे शेळी वीर्य प्रयोग शाळेचे संशोधन अधिकारी डॉक्टर विलास टाकळे यांनी दिलेली माहिती कृषी वय आणि सदरातील माहिती आणि त्यानंतर बाजारभाव सादरकर्ते धीरज केदारी 8:15 एक कलाकार 9:15 स्पॉटलाईट 9:30 कंट्री वाईड 9:45 इनसाईट्स 10:00 हिंदी चित्रपट संगीत 10:30 नादब्रह्म अंतर्गत मीनल दातार यांचं गायन राग शुद्ध कल्याण त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत. आमची बातमीपत्र नियोजित वेळी ऐकता येतील. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम. 6:35 होत आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. ऐकूया.
1: श्रोते हो, आज 25 जून हा आजचा दिवस ज्या कारणांसाठी ओळखला गेला आहे त्याविषयी जाणून घेऊया. 1918 साली या दिवशी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो. 25 जून 1934 या दिवशी महात्मा गांधींना पुणे महापालिकेने मानपत्र दिलं. त्यावेळी त्यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. 1975 पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.
2: A few people had created a situation of indiscipline which was leading towards grave problems of law and order and had they continued I think we would

0: had anarchy in this country.
1: 25 जून 1983 या दिवशी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता ठरला. प्रुडेन्शियल कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला होता. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघानं कपिल देवच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
2: Lost his nerve in the end, did Michael Holland, tried to swing that straight ball with the legs. Another wicket for Alvin Adler, delighted he looks. 140 all out, West Indies. And the margin of their victory, 43 runs. As India race into the pavilion with the Prudential Cup players.
1: आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची व्यक्तिमत्वही आहेत. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर लॉर्ड लुई माउंटबॅटन यांचा सन 1900 साली या दिवशी जन्म झाला. प्रख्यात इंग्लिश कादंबरीकार आणि पत्रकार एरिक ब्लेअर उर्फ जॉर्ज ऑरवेल यांचा 25 जून 1903 हा जन्मदिवस. एरिक ब्लेअर यांचं जॉर्ज ऑरवेल हे टोपण नाव. ॲनिमल फार्म 1984 या पुस्तकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. संगीतकार मदन मोहन यांचा आज जन्मदिन. साली त्यांचा जन्म बगदाद इथे झाला. आपल्या संगीतामध्ये गझलांच्या केलेल्या सुरेख वापरासाठी ते प्रसिद्ध आहेत.

भारताचे सातवे पंतप्रधान, माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांचा 25 जून 1931 या दिवशी जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1922 बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त. 1979 पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शास्त्रज्ञ वी ग भिडे यांचं 2006 साली निधन झालं. अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक आणि संगीतकार मायकेल जॅक्सन यांचं 2009 साली या दिवशी निधन झालं. किंग ऑफ पॉप म्हणून ओळखल्या गेलेल्या मायकेल जॅक्सननं लहान वयातच कारकिर्दीला सुरुवात केली होती. अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मायकेलचा अवघ्या 50व्या वर्षी झालेला मृत्यू धक्कादायक ठरला.

0: आपण ऐकत होतो दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल. 6:40 होत आहेत. कृषीवाणी सदरात आता पॉली हाऊस एक प्रभावी तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतीला हवामानातील बदलाचा मोठा फटका बसतो, त्यावर मात करण्यासाठी पॉली हाऊस तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरतो. पॉली हाऊस तंत्रज्ञान ही संरक्षित शेती पद्धत आहे, ज्यामध्ये पॉलिथीन शीटनं आच्छादित संरचनेत पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत पिकांसाठी आवश्यक असणारं वातावरण, तापमान, आर्द्रता, प्रकाश, वारा आणि पाणी कृत्रिमरित्या नियंत्रित केलं जातं. पॉलीहाऊस हे पारदर्शक प्लॅस्टिकच्या शीटपासून बनवलेली संरचना आहे. यामध्ये सूर्यप्रकाश आत येऊ शकतो, परंतु आतील उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. यामुळे आतमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारं नियंत्रित तापमान आणि आर्द्रता राखली जाते. पिकांना बाह्य हवामानाच्या परिणामांपासून संरक्षण देऊन नियंत्रित वातावरणात उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत म्हणजे पॉलीहाऊस तंत्रज्ञान. पारंपरिक शेतीत पिकं पूर्णपणे नैसर्गिक हवामानावर अवलंबून असतात. पॉलीहाऊसमध्ये मात्र हवामानावर नियंत्रण ठेवलं जातं. पिकांना आवश्यक तेवढंच पाणी आणि पोषण

0: दिलं जातं, उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवलं जातं. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात पॉली हाऊसचे मुख्य प्रकार कोणते आहेत याविषयी. नैसर्गिक वायुविजन असणारे पॉली हाऊस, यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी बाजूनं किंवा वरच्या बाजूनं पडदे असतात. हे कमी खर्चाचे असून मध्यम हवामानाच्या भागासाठी योग्य असतं. स्वयंचलित फॅन आणि पॅड सिस्टीम, यामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन, कूलिंग पॅड्स, फॉगर्स आणि संगणकीय यंत्रणा असते. हवामान कितीही खराब असलं तरी आतील तापमान हवं तसं राखता येतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची गरज याविषयी जाणून घेऊयात. प्रतिकूल हवामानापासून संरक्षण, अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, थंडी, वादळी वारे यापासून पिकांचं संरक्षण होतं. वर्षभर उत्पादन हे घेता येतं. पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करता येत असल्यानं हंगामाबाहेरही उत्पादन घेता येतं. फळं आणि फुलं, भाजीपाला याचा आकार, रंग, गुणवत्ता आणि टिकाऊपणा सुधारतो, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनच्या वापरामुळे 40 ते 60% पाण्याची बचत होते. संरक्षित वातावरणामुळे अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीटकनाशकाचा वापरही कमी होतो. जरबेरा, कार्नेशन, गुलाब, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो यासारखी निर्यातक्षम आणि अधिक नफा देणारी पिकं सहज घेता येतात. अनिश्चित हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादनासाठी पॉलीहाऊस हे प्रभावी साधन ठरतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार उत्पादन मिळतं. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढती बाजारपेठीय स्पर्धा लक्षात घेता आधुनिक शेतीसाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊयात पॉलीहाऊसचे फायदे याविषयी. कोणत्याही ऋतूत कोणतंही पीक किंवा भाजीपाला घेणं शक्य होतं, ज्यामुळे बाजारात जास्त भाव मिळतो. पारंपरिक खुल्या शेतीच्या तुलनेत पॉलीहाऊसमध्ये 5 ते 10 पटीनं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळतं. बंदिस्त वातावरणामुळे बाहेरील कीड, रोग, पक्षी आणि अवकाळी पाऊस, गारपीट यापासून पिकाचं संपूर्ण संरक्षण होतं. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन वापरलं जातं, ज्यामुळे पाण्याची 70 ते 80% बचत होते. रोपवाटिका व्यवस्थापनासाठी हे तंत्रज्ञान सर्वोत्तम मानलं जातं. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात पॉलीहाऊसमधील मर्यादा आणि आव्हानं याविषयी. पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ आणि दर्जेदार पीक मिळत असलं तरी काही मर्यादा आणि आव्हानं देखील आहेत. फायदे असले तरी या तंत्रज्ञानात काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते. पॉलीहाऊस उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असतं. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही गुंतवणूक आव्हानात्मक ठरू शकते. तापमान, आर्द्रता, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण याबाबत विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असतं. प्लास्टिक कव्हर, शेड नेट, ठिबक सिंचन व्यवस्था आणि इतर उपकरणांची नियमित देखभाल करावी लागते, त्यामुळे वार्षिक खर्च वाढतो. पॉलीहाऊसमध्ये एकदा कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रित वातावरणामुळे तो जलद गतीनं संपूर्ण क्षेत्रात पसरू शकतो. फॉगर्स आणि एक्झॉस्ट फॅन, सिंचन व्यवस्था यासाठी नियमित वीज आणि पुरेशा पाण्याची गरज असते.
1: पॉलीहाऊस एक प्रभावी तंत्रज्ञान याविषयी माहिती कृषीवाणी सदरात आत्ता आपण ऐकली. हीच माहिती माझं घर माझं शेत कार्यक्रमात आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आता 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर सदरातील माहिती आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाज

0: समोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
1: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला तो साधारण 1 डिसेंबर 1987 दरम्यान की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
0: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं. याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो म्हणजे या पदार्थांची ने आण करणं ती विक्रेता आहे त्याला पोहोचवणं यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ऍक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत तर त्यांना सुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
0: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये. ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस

0: म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. या मागची काही महत्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगल आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. यानंतर 6:55 संस्कृत माध्यम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता हा श्रूयंताम. प्रवाचिका निधि झा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदेहल्याः सेवातीर्थस्थले प्रगति इति सूचना संचार प्रौद्योगिकी आधारित मञ्चस्य 250th अध्यक्षतां विहितवान्. अस्यां गोष्ठ्यां श्रीमोदी चतुर्षु राज्येषु विस्तृतान् मार्ग विद्युत औद्योगिकी वीथि तथा मेट्रो रेलवे क्षेत्राणां चतुर्प्रमुखान् आधारभूत संरचना प्रकल्पान् समीक्षितवान्. एतेषां प्रकल्प

0: ऐकूया आजचा विचार. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. आजचा विचार पुन्हा एकदा. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. आजचा विचार आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life

0: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
1: पाणी का डोळ्यात येते?
0: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 kHz DRM बँडवर.
1: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर दोन डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहेत, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
0: 783 kHz DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना

0: आता आपल्या सोबत, मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम।
1: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी 783 किलोहर्ट्ज DRM बँड वर।
0: संपर्कासाठी क्रमांक 94 21 20 91 28 किंवा 86 980 78 917।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री

0: मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धा

श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुलं या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगणसिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला, यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं

चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र।

0: दार उगड़ते का दार, हर पाऊस पडतो हो भिजून चिंब झालो मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ.
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम.
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणारं असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही, हीच आहे.
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती.
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं.
1: नाटक, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही. आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत. जरूर ऐका, कधीही, कुठेही.
4: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर, आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची.
5: आता 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: संपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती, लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत, म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहेत, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहेत, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल, आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईल मध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा, आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिंपल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाहीये.
0: नक्कीच डॉक्टर. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर

त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो? म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा

0: किंवा काय म्हणता येईल, आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळतं काही आहे गरम म्हणायला चहा येते तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
0: निश्चितच. म्हणजे राग लोभ क्रोध काय मद मत्सर सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोटे छोट्या टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडेमोड,
1: उलटे आकडेमोज,
0: उलटे आकडेमोज, सरळ मोज काय असेल, मुळात योगशास्त्राचं पालनच केलं. मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग लोभ द्वेष मद मत्सर मोह माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
0: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
1: प्रशिक्षकाची गरज आहे
0: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत, मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा हस्त मुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धी क्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. सहा अशा शुद्धी क्रिया सांगितल्या आहेत की नेती धवती नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती बस्ती ह्या सगळ्या
1: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळलं पाहिजे.
0: तसं हा योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
1: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
0: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे बाह्य. आतमधली स्वच्छता अंत शौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धीक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धीक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धीक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया करायची. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: ते ठरवायचं कसं? आपण आतमधलं तर शरीरात

0: आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
1: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्याने तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साथ देईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपनी आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे, मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला या शुद्धिक्रिया केल्यानंतर, मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
0: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर, तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं सहक्षेपित केला.
2: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता.
3: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
4: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
5: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
3: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
5: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
3: सौजन्यं बाळ एम् जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
5: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 17.

सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील दुसरा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: ಯಜ್ಞಮಕೀರ್ತಿಕರಮರ್ಜುನ.
1: हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधला दुसऱ्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे. या श्लोकाचं आचार्य विनोबा भावे यांनी गीताईमध्ये मराठी समश्लोकी रूपांतर असं केलंय. श्री भगवान म्हणाले, कोठूनी भलत्या वेळी सुचले पाप हे तुझ, असे रुचेन थोरास ह्याने दुष्कीर्ती दुर्गती. हा श्लोक गीतेमधला भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आलेला पहिला श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा मोह आणि त्यातून तू घेतलेला निर्णय हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवू न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. पहिल्या अध्यायात आपण जाणून घेतलं की अर्जुनाला समोर कौरव सेनेमध्ये आपले पितामह भीष्म दिसले, आपले शस्त्रविद्येतले गुरु द्रोणाचार्य दिसले. त्यांनी आपली चुलत भावंड शत्रू सैन्यामध्ये पाहिली. शत्रू सैन्यात त्याला आपले आप्तेष्ट दिसले आणि काही मित्रही दिसले. या सर्वांचा वध केल्याखेरीज आपल्याला या युद्धात विजय मिळणार नाही याची त्याला जाणीव झाली. त्याच्या मनात पितामहांविषयी, गुरूंविषयी प्रेम आणि माया उफाळून आली. हे ज्येष्ठ आपल्याला अजून हवेत, यांना मारून चालणार नाही, हा विचार त्याच्या मनात प्रबळ झाला. त्यातूनच या ज्येष्ठांप्रती त्याच्या मनात मोह निर्माण झाला. परिणामतः अर्जुनाने हे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक या युद्धामध्ये पांडवांचा पक्ष न्यायाचा होता, धर्माचा होता, म्हणजे नीतीचा होता, शुद्ध आचरणाचा होता. तर कौरवांचा पक्ष अन्यायाचा होता, अधर्माचा, म्हणजे अनितीचा होता. हे युद्ध अन्यायाचा पराभव करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी होतं आणि अर्जुनाला हे पूर्ण माहीत होतं. पहिल्या अध्यायाच्या शेवटी आपण हेही जाणून घेतलं की अर्जुन मोहग्रस्त होऊन धनुष्यबाण टाकून विषण्ण मनाने उद्विग्न होऊन खाली बसला. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाचे हे विचार, त्याचा निर्णय आणि त्याचं हे असलं आचरण अपेक्षितच नव्हतं. अर्जुनाने ऐनवेळी पांघरलेली मोहाची चादर पाहून भगवान श्रीकृष्णांना खेद झाला. म्हणून खेदाच्या आणि किंचित क्रोधाच्या भावनेने भगवान श्रीकृष्ण या श्लोकात अर्जुनाशी बोलतायत. भगवंतांचा हेतू हा आहे की अर्जुनाला डिवचून त्याचा स्वाभिमान जागृत करावा आणि त्यामुळे त्याची मनस्थिती मूळ पदावर यावी. त्यामुळे त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल आणि तो युद्धाला सज्ज होईल. या श्लोकात भगवंत सुरुवातीला कुतः असा शब्द वापरतात. भगवंतांना दाखवायचंय की मुळात हा मोहग्रस्त होण्याचा दोष तुझ्यात नाही, हा दोष आगंतुक आहे, हा दोष तुझ्यामध्ये सर्व काळ राहणारा नाही. म्हणून भगवंत म्हणतात की यावेळी हे भलते विचार, हा मोह तुझ्या मनामध्ये आला कुठून? कौरवांनी कपटानी तुमचा नाश करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला वनवासाचे, अज्ञातवासाचे हाल सोसावे लागले, कौरवांनी सतत अन्यायच केलाय. भगवंत शब्द योजना करतात कश्मलम. भगवंत असं म्हणतात की अन्यायाचा बिमोड करण्याची ही वेळ आणि संधी आहे. अशा यावेळी तुझ्या मनातला मोह, प्रेम, माया, ममता हे सर्व कश्मलम, म्हणजे तुझ्या मनाची मलिनता आहे, ही मनाची दुर्बलता आहे. जरी भीष्म तुझे पितामह असले, जरी द्रोणाचार्य तुझे गुरु असले, तरी ते अन्याय पक्षाच्या बाजूनी युद्ध करतायत. ते अन्याय पक्षाचे रक्षण करतायत. अन्याय पक्षाचा विजय व्हावा म्हणून ते युद्ध करतायत. म्हणजे ते आता शत्रू म्हणून तुझ्या समोर उभे आहेत. अर्जुनाच्या युद्ध न करण्याच्या निर्णयाने काय होईल हे भगवंत तीन पदांनी सांगतायत. अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम आणि अकीर्तिकरम. अनार्यजुष्टम, भगवंत अर्जुनाला आपल्या आर्यत्वाचं रक्षण करण्याचा उपदेश प्रथम करतात. आर्यत्वाच्या रक्षणामध्ये संपूर्ण

मानव धर्माचं रक्षण अंतर्भूत आहे. आर्य या शब्दाचा अर्थ योग्य, श्रेष्ठ, सदाचाराचं वर्तन करणारा असा आहे. अर्जुनाचा आताचा युद्ध न करण्याचा निर्णय कोणताही आर्य अशा वेळी घेणार नाही. आर्य नेहमी प्रसंगाचं आणि त्यावेळी करायच्या आचरणाचं महत्व जाणतात. कर्तव्य कर्मापासून आर्य कधीही बाजूला होत नाहीत. अनार्य हे असभ्य आणि असंस्कृत असतात आणि ते धर्म अधर्म, नीती अनीती, न्याय अन्याय याची कधीही फिकीर करत नाहीत. अनार्य हे स्वैरवृत्तीचे आणि मनमानी करणारे असतात. म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, या प्रसंगी तुझा युद्ध न करण्याचा निर्णय अनार्यांसारखा आहे. अस्वर्ग्यम, प्रत्येक मनुष्याला मरणोपरांत उत्तम गती प्राप्त व्हावी अशी इच्छा असते. यासाठी मनुष्यानी कर्तव्य कर्म निर्दोष पद्धतीने पार पाडली पाहिजे आणि कधीही कर्तव्यच्युत होता कामा नये. भगवंतांना या शब्दांनी असं सूचित करायचंय की हे न्यायासाठीचं युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि हे युद्ध न करण्याचा तुझा निर्णय घातक आहे. या निर्णयामुळे तुला मरणोपरांत उत्तम गती मिळणार नाही, तुला स्वर्ग प्राप्ती होणार नाही, तेव्हा तू सावध हो. अकीर्तिकर्म, सामान्यपणे जगामध्ये आपली अपकीर्ती होणार नाही, दुष्कीर्ती होणार नाही अशा पद्धतीने मनुष्य आचरण करत असतो. अर्जुनाचं या युद्धापूर्वीचं चरित्र पाहिलं असता तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून प्रख्यात होता. तो कर्तव्य तत्पर आणि सदाचारी म्हणून प्रसिद्ध होता. तो कर्तव्यात कधीही कसूर करणार नाही अशी त्याची ख्याती होती. पण अशा या महत्वाच्या युद्धाच्या वेळी युद्ध न करण्याचा अर्जुनाचा निर्णय त्याच्या आत्तापर्यंतच्या कीर्तीवर पाणी फिरवणारा होता, त्याची दुष्कीर्ती करणारा होता. सद्वर्तनी माणसाला अपकीर्ती मरणप्राय दुःख देते. म्हणून भगवंत म्हणतात की तुझा हा युद्ध न करण्याचा निर्णय जगभर तुझी दुष्कीर्ती करणार आहे. ही तिन्ही पदं वापरून भगवंत अर्जुनाला सावध करतात की मोहामुळे आणि प्रेमापोटी युद्ध न करण्याचा निर्णय तुला कल्याणाप्रद नाही आणि स्वर्गप्राप्ती करवणाराही नाही. हा निर्णय सगळीकडे आणि सर्व काळी तुझी दुष्कीर्ती करणार आहे. युद्ध न करण्याचा तू घेतलेला निर्णय अवसान घातकी आणि तुच्छ असून त्यामुळे तुझं अधपतन होईल. तेव्हा अर्जुना सावध हो. ज्ञानेश्वर माऊली यावर भाष्य करताना म्हणतात, म्हणे अर्जुना आदि पाही हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काई करीत आहासी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे या ठिकाणी हे करणं योग्य आहे का? तू कोण आहेस आणि हे काय करतोयस त्याचा अगोदर विचार कर. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अरे अर्जुना तू चांगला जाणता आहेस, तर मग आता युद्धाच्या वेळी कारुण्य योग्य आहे का हा विचार का करत नाहीस? आजच्या संदर्भात हा श्लोक समजावून घ्यायचा असेल तर प्रथम खरा हितचिंतक कसा असावा हे समजून घेणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण हे खऱ्या अर्थाने अर्जुनाचे हितचिंतक आहेत आणि म्हणूनच ते अर्जुनाचे लाड न करता खडसावून विचारतायत आणि त्याला जाग करतायत. मला हे जमणार नाही म्हणून कधी जेव्हा पाय मागे घेतले जातात, माघार घेतली जाते, तेव्हा खरा हितचिंतक तुम्हाला आरसा दाखवतो. तुमचं शिक्षण, अनुभव आणि तुम्ही कमावलेला विश्वास याची आठवण करून देतो. ही माघार ही सात्विक म्हणून दाखवली गेली तरी ती मोहापोटी घेतलेली असते हेही तो सांगतो. तुमच्या खऱ्या हितचिंतकांनी तुम्हाला आत्मसन्मान आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हेच योग्य आणि असं करणारा तोच खरा हितचिंतक.

0: ಕೀರ್ತಿಕರಮರ್ಜುನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील

दुसरा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र.

0: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरला मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल.

0: लेजर सेंटर कोथरूड पिरंगुटानी देहू कॉल 8929304142।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
3: वारंवार शिंका येणे आणि बंद नाकाच्या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का? अलर्जीवर वेळेत उपचार न केल्यास पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो। मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला।
4: नमस्कार, मी डॉक्टर राधेय प्रदीप खलाटे बारामती मधून बोलत आहे। अलर्जी म्हणजे फक्त शिंका येणे नाही, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती अस्थमा, सायनस समस्या, कानाचे इन्फेक्शन किंवा श्वास घेण्याच्या अडचणींना कारणीभूत ठरू शकते। लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, निरोगी श्वसन योग्य काळजीने सुरू होते। ॲलर्जीच्या समस्यांचे योग्य उपचार करा आणि आरामदायक श्वास घ्या।
5: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज। दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस। प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेअर विथ केअर। डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा। सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
7: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत।
6: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी। परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।
2: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर। आता 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून दिली जातील। आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच।

प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद

च्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत,
त्यांची संख्या

0: पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून 2ऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती US जिओलॉजिकल सर्वेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्वेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 8:41 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकवित आहोत महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांची रचना, संगीत ऋषिकेश करमरकर यांचं आहे.

श्रोते हो, एक निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 8:51 आणि 23 सेकंद झाले आहेत. भावधारा कार्यक्रमात आता वैशाली माडे यांच्या स्वरात इलाही जमादार यांची रचना ऐकवित आहोत. संगीत हर्षित अभिराज यांचं आहे.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातल्या या रचनेबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 9 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कशाला उद्याची बात चित्रपटासाठी. हरिहरन यांच्या स्वरात संदीप खरे यांची रचना, संगीत सलील कुलकर्णी यांचं आहे.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला यांच्या स्वरात दासू यांची रचना ऐकूया. संगीत अजय अतुल यांचं आहे.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आपण ऐकत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 9:16 झाली आहेत. कार्यक्रमात आता देबू चित्रपटासाठी बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात अनंत खेळकर यांची रचना ऐकवित आहोत. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

0: बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटासाठी समूहस्वरात मच्छिंद्र मोरे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत देवदत्त साबळे यांचं होतं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत होतो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साध संवाद. नर्मदा परिक्रमा मार्गावर निसर्ग संवर्धन आणि मुलांचं शिक्षण याविषयी काम करणारे प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. साध संवाद या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नर्मदा परिक्रमा हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. कुणासाठी धार्मिक, कुणासाठी आध्यात्मिक, तर कुणासाठी आयुष्यात एकदा तरी करण्याची गोष्ट. ही परिक्रमा करून आल्यानंतर आयुष्य बदलून गेल्याचंही काही जण सांगतात. आयुष्य बदललं ते अर्थातच समजुतीच्या पातळीवर. नर्मदा परिक्रमेसाठी महाराष्ट्रातनं जाणाऱ्यांची संख्या बरीच आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. परिक्रमेला आपण जातो, तिथल्या सुविधा वापरतो, आपला भार तिथली परिसंस्था काही दिवसांसाठी का होईना सोसत असते. या जाणीवेतनं अनेकांनी परिक्रमेच्या मार्गावर कामं उभी केली आहेत. परिक्रमावासियांच्या मदतीसाठी तिथल्या आश्रमांसोबतही अनेकांनी बांधून घेतलं आहे. आज आपण आमंत्रित केलं आहे प्रशांत कुलकर्णी यांना. प्रशांत नमस्कार, तुमचं स्वागत आहे आकाशवाणीमध्ये.
2: नमस्कार.
1: प्रशांत कुलकर्णी यांची खासियत अशी की केवळ परिक्रमावासियांचा विचार त्यांनी केलेला नाही, तर नर्मदेच्या भोवतालचा परिसर आणि तिथल्या परिसंस्था, तिथली वनराई यांचा विचार त्यांनी केला आहे आणि त्यासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे. प्रशांत, तुम्ही ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, असं काही काम उभं करावं याची प्रेरणा कशातनं मिळाली?
2: खरं तर शाळेमध्ये मी सहनिवासात राहायचो, तर प्रबोधिनीचे संचालक माननीय गिरीशरावजी बापट जे होते त्यांच्याकडून पहिल्यांदा नर्मदा हा शब्द मी ऐकला होता की नर्मदा

0: नावाची नदी आहे आणि ती किती पूज्य आहे किंवा तिची परिक्रमा होते हे पहिल्यांदा त्यांच्याकडून मी ऐकलं होतं सहनिवासामध्ये. त्यानंतर प्रबोधिनीचा संस्कार हा नेहमी असाच राहिलेला आहे की तुम्ही जे काही ज्ञान मिळवत आहे त्याचा उपयोग समाजासाठी किती होतो आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर एक पद्य आम्हाला होतं शाळेमध्ये शिकवलेलं, परिक्रमा मार्गावर मी जेव्हा शूलपाणीची झाडी म्हणून एक भाग लागतो, म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात अशा तीन राज्यांमध्ये हा भाग आहे, साधारण 250 किलोमीटरचा हा भाग आहे.
1: जंगल शूलपाणी,
0: शूलपाणीची झाडी असं त्याला म्हणतात कारण पूर्वी तर खूप झाडी होती, 50 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे हत्ती आणि अस्वल यांचा वावर होता असं म्हणतात. पण आता जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये झाडच शिल्लक नाहीत, म्हणजे वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की असे अनेक दूर दूरपर्यंत डोंगर तुम्हाला असे उघडे बोडके दिसतात. तर ते नेमकं इथून जाताना मला ते पद्य आठवलं, त्यात असं म्हणलं की बोडके

0: नेमका इथून जाताना मला ते पद्य आठवलं, त्यात असं म्हणलं की बोडखे नागडे होता पर्वत माथे, आटले झरे आणि सुखलेले पाणोठे. तर ते पाणोठे सुकलेले आहेत, प्यायला पाणी नाही, झरे आटलेले आहेत, नद्यांना पाणी नाही. 4 दिवस मी चालत होतो, सावली छायादार वृक्ष नाही एखादाही. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आणि मला जाणवलं की अरे हां, म्हणजे आपल्याला कार्य करण्यासाठी शाळेत जे सांगितले ती हीच जागा आहे, हे मला तेव्हा अगदी जाणवलं होतं. आणि सुदैवानी तिथेच 35 वर्ष परिक्रमावासींची सेवा करणारे एक फोदला गारद्या पावरा नावाचे आदिवासी महात्मा होते. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं, परंतु त्यांनी मला आवर्जून त्या ठिकाणी परत एकदा बोलवलं आणि इथं तू राहा आणि आम्हाला मदत कर असा त्यांचा एक विनंतीचा सूर होता. तर त्यामुळे मी तिथे खरं गेलो परत.
1: पण नर्मदेला जाण्यापूर्वीही झाडं लावणं किंवा ती जगवणं याचे कष्ट घेतलेत तुम्ही, परिश्रम घेतलेत त्याच्यासाठीचे.
0: होय होय, ती आवड पहिल्यापासूनच आहे, म्हणजे पर्यावरणाची निसर्गाची आवड आहे. याचं कारण असं की आपण त्याला वेगळं करू शकत नाही आपल्या आयुष्यापासून, कारण आपण जो श्वास घेतोय तो ऑक्सिजनच मुळे झाडांपासून येतोय. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी झाडं तोडीन आणि जिवंत राहीन, शक्यच नाही. तुम्हाला श्वासासाठी जो लागणारा ऑक्सिजन आहे तो झाडांशिवाय, तो निर्माण करणारी यंत्रणाच अजून अस्तित्वात यायची आहे. कोविडच्या काळात लोकांनी बघितलं ऑक्सिजनचं महत्व किती आहे. शाळेमध्ये आम्हाला अनेक जे व्याख्यानं व्हायची त्याच्यातनं हा संस्कार मिळत गेला. म्हणजे आम्ही फुलपाखर तयार करायचो, म्हणजे जगन्नाथ कुंटे ज्यांची परिक्रमा प्रसिद्ध आहे, त्यांचा मुलगा कृष्णमय कुंटे तो आमच्या इथे यायचा, त्यांनी मला फुलपाखर बनवायला शिकवलं होतं. त्याच्यानंतर किरण पुरंदर यायचे. तर या सगळ्यांचे संस्कार हे त्या बालवयात माझ्यावरती होत होते की आपण झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे नंतर सुद्धा मी कुठे जाईन जिथे जाईन तिथे झाडं लावली. म्हणजे तमिळनाडूमध्ये मी काही काळ होतो, तिथे पण आम्ही, तिथला ताड हा राज्यवृक्ष आहे, तर त्याची जवळपास 1 लाख झाडं आम्ही लावली होती
1: बर
0: 3.5 वर्षामध्ये.
1: अच्छा, आणि नर्मदा परिक्रमा करायला गेलात आणि तिथे त्या कामाशी जोडले गेलात, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. तून आश्रमांसोबत आपण आहात, भाबरी आणि धावडीपाड्याचा आश्रम त्याच्यासोबत आपण राहत आणि काम करत आहात.
0: हा हा जो आता म्हणजे भाबरीच आश्रम का, तर म्हणजे भाबरी गावातला धावडीपाडा हा भाग आहे
1: बर,
0: तो साधारण शूल पाणीझडीचा मध्यबिंदू येतो साधारण.
1: अच्छा,
0: महाराष्ट्राचा नकाशा जर आपण पाहिला तर उत्तरेकडनं महाराष्ट्रातलं पहिलं गाव भाबरी आहे.
1: बर,
0: म्हणजे उत्तर दिशेकडनं महाराष्ट्राचं जे वरती डोकं दिसतं त्याच्यावर नर्मदा मई आहे आणि नर्मदेच्या खाली जे पहिलंच गाव लागतं उत्तरेकडचं टोक ते हे भाबरी गाव आहे. परिक्रमेमध्ये तुम्ही मध्य प्रदेश ओलांडला, झरकल नदी ओलांडली की पहिलं गाव भाबरी लागतं. आणि इथे काम करण्याचं कारणच हे की हा जो पूर्ण परिसर आहे या पूर्ण परिसराचं पुन्हा एकदा पुनर्वनीकरण व्हावं अशी इच्छा मनात धरून मी तिकडे गेलो होतो. म्हणून आपण हा आश्रम निवडला, कारण इथून दोन्ही दिशेला जाणं सोपं आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी येणं खूप अवघड आहे, कारण इथपर्यंत मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा रस्ता नव्हता. आता सुदैवानी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता झालेला आहे, अजून वीज तिथे पोहोचायची आहे. आता वीज टाकण्याचं काम पण चालू आहे. एसटी महामंडळाशी पण आम्ही संपर्क साधला की इथं तुम्ही गाडीची व्यवस्था करावी, कारण पूर्वी तोरणमाळापर्यंत गाडी यायची, आता तीही येत नाही. तिथून पुढे 32 किलोमीटर मी चालत जायचो.
1: बर,
0: असा तो सगळा दुर्गम भाग आहे.
1: पण वस्ती किती आहे त्या गावाची? म्हणून
0: वस्ती भरपूर आहे. आता फक्त भाबरीचा विचार केला तर 4,500 जवळपास लोकसंख्या आहे त्या गावाची. गावं विरळ विरळ आहेत, 7-7 किलोमीटर वरती गाव आहेत.
1: वाड्या वस्त्या असं म्हणूया.
0: हा, इथे आपल्याकडे जशा वाड्या असतात किंवा वस्त्या असतात तशी तिथली संकल्पना नाही. तिथं प्रत्येक जण आपापलं घर वेगळं बांधतो, त्यामुळे एक डोंगर एक घर अशा पद्धतीची रचना आहे. त्याचा परिणाम असा होतो की त्या एका घरातल्या माणसांकडनं तो डोंगर अख्खा साफ होऊन जातो आणि असं करता करता अख्खं जंगल तिथलं. एकाच ठिकाणी जर तुम्ही राहिलात तर कदाचित तुम्ही झाडं कमी तोडाल, पण सगळे विरळ विरळ असल्यामुळे सलग असा तो विरळीकरण झालं जंगलाचं.
1: पण ही गेल्या 20 वर्षातली गोष्ट आहे.
0: हो, गेल्या 20 वर्षामध्ये हे प्रामुख्याने झालेलं आहे, कारण तिथले जे वयस्कर लोक आहेत 84-94 असं वय असलेली माणसं तिथे आहेत, त्यांच्याशी मी गप्पा मारतो तेव्हा ते सांगतात अरे 20 वर्षापूर्वी अस्वलांनी माझ्यावर हल्ला केला होता आणि आता तो म्हणतो की इथून पार मला 8 किलोमीटर लांबचा डोंगर दिसतोय, म्हणजे ती झाडी विरळ झालेली आता.
1: पण मग गावातलं लोकांचा उपजीविकेचं साधन काय आहे?
0: तिथल्या लोकांचं मुख्य साधन पावसाळी शेती आहे. 4 महिने ते शेती करतात, त्यात सुद्धा मुख्यत्वे करून बाजरी, थोडीशी ज्वारी आणि कधी मका वगैरे, पण तो चांगल्या दर्जाचा येत नाही तिथे, कारण पूर्ण डोंगर उतारावरची शेती आहे. महत्वाचा प्रश्न तिथला असा आहे की माती वाहून चालली आहे अनेक वर्ष. झाडं निर्वनीकरण झाल्यामुळं माती पकडून ठेवणारी यंत्रणाच नाही, तर दरवर्षी पावसामध्ये सुपीक माती, जी म्हणजे हजारो वर्ष जंगलांनी तयार केलेली माती, ही वाहून जाते. ओढ्या नाल्यांमधनं, उपनद्यांमधनं नर्मदेत जाते. नर्मदेतनं ती समुद्रात जायची पूर्वी, पण आता धरणामुळं त्या सरदार सरोवर धरणाची खोली कमी करत जाते ती माती. त्या मातीचा उपयोग कोणालाच होत नाही, त्याची धारणा क्षमता कमी होते पाण्याची.
1: आणि सुपीक आहे माती,
0: सुपीक माती, काळी काळी भोर माती, पण ती आपण अडवू शकत नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिला प्रयत्न मृत्संधारणाचा करतोय की माती अडवावी, ती परत एकदा वापरावी असा प्रयत्न चालला.
1: अशी सगळी परिस्थिती असताना कामाची सुरुवात कुठल्या बिंदूपासून तुम्ही केलीत?
0: सुरुवात अशी झाली की तिथला त्या फोरला

0: मामांचा एक मुलगा, मी त्यांना एकूण 9 मुलं 9 मुली, मोठा परिवार आहे. त्यातला एक दिने एकच मुलगा शिकलेला आहे दिनेश नावाचा, तर तो नोकरी शोधायला म्हणून पुण्यात आला.
1: बर
0: मग त्यांनी मला फोन केला की तू मला भेटता का. मग गेलो भेटायला, त्याला काम हवं होतं. म्हटलं तू इकडे का आलास पहिली गोष्ट. तर तो म्हणला की वाघाने माझा बैल खाल्ला, तर आता मला 22,000 रुपयाचा बैल विकत घ्यायचा आहे. ते पैसे नाहीत म्हणून मला काहीतरी मजुरी करायची, तर मला काम मिळवून द्या. मी म्हटलं की अरे आपण जर आपल्या गावातच राहिलो तर तुला चालणार नाही का. तो म्हणलं की आमच्याकडे पाणी नाही आहे, रस्ते नाहीत, वीज नाही आहे. म्हणलं आपण एक काम करू, तू शिकलेला आहेस ना, तर तू मजुरी करू नकोस, आपण परत जाऊ आणि आपण उपाय काढूया शोधून पाण्यावरती काय उपाय करता येईल, वीज नाही तर आपण काय पर्याय करू शकतो, सौर ऊर्जा वापरू शकतो का. तो म्हणलं पण मला इथलं काय माझ्याकडे निधी पण नाही आणि काहीच नाही. म्हटलं निधीची काळजी करू नका, आपण जाऊया परत, चांगल्या कामाला सुरुवात करूया. मी अक्षरशः असा अनुभव आहे आमचा की तुम्ही चांगलं कार्य सुरू केलं ना की हजारो हात मदतीसाठी पुढे येतात. आणि तो आम्ही अगदी अनुभव घेतला की जसं आमचं तिथलं काम सुरू झालं त्याबरोबर आपोआप लोक मदतीला पुढे येऊ लागले. आणि मग सुरुवात आम्ही पाण्यापासून केली. तिथं
1: बर
0: सगळ्यात पहिलं आम्ही छोटंसं धरण बांधलं, पाण्याची गती कमी केली, मग हळूहळू धरणांची संख्या वाढवत नेली, शाळा सुरू केली. सगळ्यात
1: धरण
0: पहिली
1: म्हणजे बंधारे, असं
0: लघु बंधारे,
1: लघु बंधारे.
0: त्याला आम्ही असं कंबर बांधा असं म्हणतो, कंबरेच्या उंचीचा बंधारा.
1: बर
0: कारण त्याच्यापेक्षा मोठा बंधारा बांधला तर तो फुटून अपघात होऊ शकतात, कारण हे कच्चे बंधारे आहेत, आपल्याकडे
1: बरोबर.
0: तिथं यंत्र उपलब्ध नाहीत कुठली. तर मानवी बळाचा वापर करून जे काही शक्य होतील असे बंधारे आम्ही घातले. शाळेत शाळकरी मुलांनी बांधले ते बंधारे. सगळ्यात पहिले आम्ही शाळा चालू केली, कारण
1: अच्छा.
0: त्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार अजिबातच नव्हता, म्हणजे शाळा नाहीच आहे. तर त्यामुळे सर्वप्रथम शाळा चालू केली, या मुलाच्या शिक्षणाचा वापर व्हावा असा आम्ही प्रयत्न. दिनेशची पत्नी आहे, तिला 10वीला 92 टक्के मार्क आहेत, रमीला. तर तिला पण मग आम्ही ते दोघं मिळून ती शाळा चालवतात. बंधारे घातले, त्यानंतर मग आम्ही विहीर घेतली. म्हणजे विहीर घेण्यापूर्वी आधी बंधारा घातला की ते पाणी मुरलं पाहिजे जमिनीत, मग विहीर घेतली. त्यामुळे विहिरीला वर्षभर पाणी पुरलं. मग सौर पंप बसवला, मग त्या सौर पंपाच्या साहाय्याने पाणी मारायला सुरुवात केल्यावर आधी कुंपण घातलं, कारण इथं बकऱ्या शेळ्या गुरं ढोरांना खाण्यासाठी गवत शिल्लक नाही, त्यामुळे तुम्ही जे काय लावाल झाडं ती ते खाऊन टाकतात. त्यामुळे आधी कुंपण केलं आणि मग आपण झाडं लावली. पुण्यामध्ये देवराई नावाची संस्था आहे, रघुनाथ
1: डोले
0: ढोले सर, तर त्यांनी अतिशय आमूलाग्र म्हणजे अतिशय अनमोल असं सहाय्य त्यांनी आम्हाला केलं. 16,000 झाडं त्यांनी तिथे पोचवून दिली, आणि
1: देशी वृक्ष सगळे,
0: हो सगळे देशी. तिथं आपण पूर्ण 250 प्रजातींचे देशी वृक्ष लावलेले आहेत.
1: किती काळात ही लावली एवढे वृक्ष?
0: 2 वर्षात आमचं हे लागवड झाली. पण अजूनही नंतर आमच्या लक्षात आलं की तिथं झाडं नेणं हे खूप अवघड पडतं आहे, कारण तिथले घाट कठीण आहेत आणि तिथं मोठ्या गाड्या बसत नाहीत, तर छोट्या गाडीतनं इतके झाडं नेता येत नाहीत. म्हणून आपण काय केलं होतं, बीजं बँक केली, म्हणजे आपण विविध प्रकारची बीजं गोळा करतो लोकांकडून, आणि तिथे एक छोटीशी रोपवाटिका आपण केली. आणि त्या रोपवाटिकेची क्षमता 55,000 वृक्षांची आता आहे. तर तिथे झाडं बनवून आपण ते आसपासच्या जवळपास एक 9-10 गाव आहेत ते आपल्याकडनं झाडं घेऊन जातात, लावतात. त्या सगळ्यांना आपण वृक्ष संरक्षक जाळ्या आधी करायला सांगतो आणि झाड लावल्यावर त्याचा फोटो पाठवायला सांगतो की तुम्ही झाडाची काळजी कशी घेता दाखवा. आणि आता सगळ्यांना ते महत्व पटलेलं आहे, त्यामुळे ना आसपासच्या गावातले लोक पण झाडं घेऊन जातात.
1: पण म्हणजे झाडं तोडणारी माणसं हीच आहेत आणि आता तेच झाडं लावत आहेत.
0: त्यांना उपजीविकेला दुसरं साधनच नव्हतं, म्हणजे तिथं त्यांचं जी मुख्य उपजीविका होती ती नर्मदेवर होती, मासे पकडून किंवा तिथं जे धार्मिक पर्यटन चालायचं त्याच्यावर हे लोक जगायचे. आता ती मंदिराच्या मंदिर जर डूब क्षेत्रामध्ये गेली तर यांना तिथं काही मिळालंच नाही. त्यांची चांगली शेती होती ती बुडाली, त्यामुळे त्यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना या मार्गाकडे वळावं लागलं. ते सांगतात आजही की आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्ही हे करत होतो. पण आता त्यांना कुणीतरी सांगणारा हवं होतं की हे चुकीचं आहे. बरं, हे चुकीचं म्हटल्यावर बरोबर काय, तर त्याला तोही त्यांना आपण दुसरा मार्ग दिला पाहिजे. ही लोकं मजुरीसाठी मग गुजरातला किंवा अशा शेतकऱ्यांकडे जाऊन तिथं मोलमजुरी करायची, म्हणजे अजूनही तो प्रकार चालू आहे. इथली लोकं मजुरीसाठी बाहेर जातात, मग त्याच्यातनं तिथं व्यसनाधीनता किंवा हे सगळे प्रकार वाढत गेले. पण आपण आता असा प्रयोग करतोय की आपल्या इथल्या तरुणांनी बाहेर जाऊच नाही, त्यांना जो काही रोजगार आहे तो आपल्या गावातच मिळावा असा प्रयत्न चाललाय. आपण शिलाई मशीन नेली तिथे, तिथल्या महिलांना प्रशिक्षण दिलंय, ते आपले आपले कपडे शिवतात, किंवा बांबूपासून वस्तू बनवायचं प्रशिक्षण, किंवा तिथं आपण छोटा वर्कशॉपच केला होता की तिथं लाकडाचं काम किंवा कुठलंही एखादं नवीन बांधकाम असेल ते करू शकतील मुलं स्वतःच स्वतः, असं आपण प्रयोग तिकडे राबवतोय.
1: पण हे गावापुरतच आहे, म्हणजे बाहेर बाजारपेठ अजून तितक्या मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन नाहीये.
0: हां, अजून त्याची कसं आहे, सुरुवातीला त्यांना हे नवीन संकल्पना झेपणं हाच एक पहिली पायरी आहे की आपण काहीतरी गावाच्या बाहेर जातच नाही यावर्षी. हेच त्यांना काहीतरी असं अपरूप वाटतं की अरे नाही, त्यांच्याकडे अशी पद्धत झाली आहे की पावसाळा आला की शेती करायची, पावसाळा झाला की मजुरी करायची, या माइंडसेटमधून त्यांना बाहेर काढण्याचं काम चाललंय. आणि त्यात बऱ्यापैकी आता आपल्याला यश येते. म्हणजे आता
1: शिक्षणाचं प्रमाण किती आहे?
0: शिक्षण नगण्य त्या भागामध्ये ना, शाळा जवळपास नाहीच आहेत. म्हणजे तोरणमाळला एक शाळा आहे शासकीय शाळा, ती सोडली तर आसपास त्या भागात कुठे शाळाच नाही. आणि मुलांनी शिकावं असा आग्रह पण नसतो पालकांचा, कारण त्यांना माहिती आहे गुरं सांभाळायची आहेत किंवा शेती करायची किंवा मजुरी करायची, या तिन्हीसाठी शिक्षण लागत नाही. त्यामुळे शिक्षणाचा, शिक्षण किंवा वैद्यकीय सुविधा यांचा खूप अभाव आहे त्या भागात.

0: तुम्ही कसं काय तिथे पोचलात एकतर, आणि त्याहीपेक्षा तुमचा स्वीकार कसा तिथल्या लोकांनी केला?
1: मी खरं तर परिक्रमेमध्ये चालताना पहिल्यांदा तिकडे पोचलो. नर्मदा परिक्रमेमध्ये हे गाव लागतं आणि या आश्रमाबद्दल लोक सांगतात की भाबरी में रुको नाही तो आगे कुछ नाही मिलेगा. आणि ते खरंच आहे, त्याच्या पुढे खरंच काही मिळत नाही. तर त्यामुळे मी त्या भाबरीला जेव्हा थांबलो होतो धावडीपाड्याच्या आश्रमात, फोदला मामा एकटेच होते घरी आणि त्यांच्या पूर्ण त्या झोपडीमध्ये एकही वस्तू नव्हती, मोकळी झोपडी, एक टोपली आणि त्यात एक भाकरी होती. आणि त्यांनी विचारलं तू भूका आहे का, म्हटलं हां. मग त्यांनी मला ती भाकरी दिली आणि एक तिखटाचा गोळा दिला, तर मी आधाशासारखा खाऊन घेतला. मला भूक खूप लागली होती, मी अजून एखादी भाकरी पण खाल्ली असती, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिथं भाकरीच नाही आहे. म्हणून मी झालं जेवण असं सांगितलं आणि मी बाहेर पडणार तेवढ्यात त्या फोदला मामांची पत्नी आली झांजलीबाई, ती डोक्यावरती तीन हंडे घेऊन आली. तर ते 4 किलोमीटर लांब झरकल नदी, त्याच्यातनं त्यांनी ते हंडे आणले ते भरून. मग म्हटलं मैया आपने भोजन किया क्या, ती म्हणली नाही अभी करून घे. मग मला कळलं की यांनी मला दिलेली भाकरी ही तिच्या नावची होती आणि घरामध्ये धान्य पण नव्हतं. माझ्या लक्षात आलं की हे काय अभावात सेवा देतात. आणि म्हणलं हे पाणी किस केले, ती म्हणली की नाही परिक्रमा असते ते हात पेर धोएंगे, कपडे धोएंगे, नाहेंगे आणि मग उरलं पाणी तर आम्ही पिणार. तर हे बघून मी म्हणजे हादरलोच की अरे इथं पाण्याची व्यवस्था नाही, अन्नधान्याची व्यवस्था नाही, तरीही सेवा देत आहेत का, तर याला पुढं काय मिळणार नाही. ज्या किती मोठा त्याग आहे आणि त्यांना स्वतःला 18 मुलं आहेत, त्यांना पण खाऊ पिऊ घालायचं आहे. नंतर मला असं कळलं की बरेचदा ही मुलं उपाशी असायचे आणि हे परिक्रमासींना खाऊ घालायचे का, तर मुलं जगू शकतात डोंगरावरती, परिक्रमासी जगणार नाही. म्हणजे हा जो त्यांचा त्याग आहे ना, त्यांनी माझे डोळे खाडकन उघडले. इकडं शहरामध्ये आपण सहज नको म्हणून अर्धी पोळी फेकून देतो, भाजी टाकून देतो असे आपण, आणि तिथं अक्षरशः आपल्या घासातला घास काढून देणारे हे आदिवासी पाहिले आणि मला लक्षात आलं की नाही आपल्याला जर काही यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. त्यामुळे ती जी एक भाकरी होती भाबरीची भाकरी, त्याच्यामुळे मला असं जाणवलं की नाही आपण इथं आलं पाहिजे परत आणि काहीतरी यांच्यासाठी पण केलं पाहिजे. जे माझं ज्ञान आहे त्याचा वापर यांना करून दिला पाहिजे. मग आपण पाण्याच्या टाक्या तिथं अवधी उभ्या केल्या, त्यानंतर मग आपण तिथं आता विहिरीत आपल्या आता विहिरींची संख्या 7 पर्यंत गेलेली आहे, मोठे बंधारे 2 घेतलेले आहेत आणि आता आपण फेरोसिमेंटची टाकी केली मोठी. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्याच मार्गदर्शनाखाली जलवर्धिनी म्हणून संस्था आहे, त्यांची ती संकल्पना आहे, इटालियन तंत्रज्ञान आहे. तर ती आपण फेरोसिमेंटची टाकी तिथे केली. नंतर मला असं लक्षात आलं की या टाकीचं पाणी आपण घरोघरी देतोय ना, म्हणजे 22-1 घरांना आपण हर घर नल योजना आपणच आपल्या आश्रमातर्फे चालू केली. दुसरी गोष्ट, लाकडं तोडण्यासाठी खूप दूरवर जायच्या या बाया, डोंगरामध्ये लांब लांब लांब, कारण जंगल संपलेलं आहे. मग जिथं कुठं जंगल शिल्लक आहे थोडंफार तिथं जाऊन खाली पडलेली लाकडं गोळा करून आणायची. तर हे अंतर म्हणजे 4 किलोमीटर कधी 6 किलोमीटर आणि मोठ्या मोठ्या 100-100 किलोच्या मोळ्या घेऊन त्या यायच्या. म्हटलं नाही हे थांबलं पाहिजे, म्हणून मग आपण तिथे गोशाळा चालू करून गोबर गॅसचा प्रकल्प टाकला.
0: अच्छा.
1: एक मेक्सिकन कंपनी आहे सिस्टेमा, त्यांचा खूप चांगला असतो गोबर गॅसचा तो फुगा. तर तसा आपण एक मोठा गोबर गॅस तिथे बसवला आहे. आता पूर्ण स्वयंपाक हा तो गोबर गॅस किंवा सौर चूल आहे किंवा निर्धूर चूल आहे किंवा एक फेकून दिलेल्या ऑइलवर चालणारी चूल आहे. आता तिथं गाड्या बऱ्याच जणांच्या असतात, त्यांचं जे वाया गेलेलं ऑइल आहे ते जळलेलं ऑइल वापरून आपण चूल चालवतो. अशा 4 वेगळ्या वेगळ्या चुलींवर आपण स्वयंपाक करतो आणि परिक्रमासी जो कचरा करून जातात त्या कचऱ्याची संधी करतो. म्हणजे तो कचरा गोळा करून त्याचे आम्ही ब्रिकेट्स बनवतो, म्हणजे शुष्क काष्ठ बनवतो 100 टनचा जॅक खाली दाबून आणि ते आम्ही लाकडाच्या विजे जाळतो. तर अशा पद्धतीने आपण लाकडाचा वापर शून्यावरती आणलेला
0: आहे. पण हा गोबर गॅस घरोघरी तुम्ही म्हणजे त्याचा उपयोग कसा होतो का तो
1: आश्रमासाठी? आश्रमापुरता आहे. कसं आहे गावातली म्हणजे जवळपास 150 मुलं रोज आपल्याकडे असतात जेवायला आणि परिक्रमासी असतात, या सगळ्यांचं भोजन प्रसादी ही त्याच्यावरती बनते गोबर गॅसवर, इतकी त्याची क्षमता आहे.
0: शाळेतल्या मुलांना पर्यावरणाबद्दल शिकवणं ही फार महत्वाची गोष्ट आणि मुलंच लवकर शिकतात आणि ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं. तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही कशी सुरुवात केली मुलांना शिकवण्याची?
1: खरं सांगायचं तर ना प्रयत्न आमचा झाडं लावण्याचाच होता. मला असं लक्षात आलं की मी मोठ्यांना सांगतोय की खड्डे घेऊ आपण, झाडं लावू, पाणी लावू, पाणी घालू त्याला, तर ते थोडेसे उदासीन वाटायचे मला. पण लहान मुलं न सांगता उत्साहाने पुढे पुढे येऊन काम करतात असं माझ्या लक्षात आलं की इथे खड्डा घेऊ, मी खड्डा घेतो, मी पाणी घालतो. तर त्यांचं हे सगळं बघितल्यावर मला असं जाणवलं की अरे यांना जास्त इच्छा आहे हे करण्याची, कारण त्यांनी झाडं तोडलेली नाहीत आणि त्यांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे नवीन काहीतरी आपण रचनात्मक कार्य करतोय हे माणसाला आवडतं. त्यांची ती आवड बघून माझ्या मनात असं आलं की आपण आता मुलांनाही शिकवलं पाहिजे. आणि मग नंतर तर आता तर असं झालं की आपण तिथे प्रोजेक्टर वगैरे पण लावलेला आहे, मुलांना टेलिफिल्म दाखवतो आम्ही जंगलाच्या, प्राण्यांच्या, जगात मध्ये कशी जंगलं आहेत, त्या जंगलामुळे पाणी कसं येतं, शेती कशी चालते, हे सगळं आपण त्या मुलांना दाखवतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की ती मुलं जेव्हा त्यांच्या घरी जातात म्हणजे अगदी सहज त्यांच्या ते अंगवळणी पडले की जाता सहज एखाद्या झाडाला पाणी घालत जातात. हां, किंवा जाताना त्यांना एखादी बी दिसली पलाशची तर ती जाता खोचून जातात. त्यांना मी सांगितलं की बी अशी उघडी दिसली की ती खोचून टाकायची कुठे. तर त्याचा प्रभाव असा आला की आता तिथे अनेक झाडं उगवत आहेत.

0: बाय.
1: म्हणजे तिथले गावकरी सांगतात की अरे इथं या भागात झाडं कधी नव्हती, येता येता येत. म्हणजे वैयक्तिक मी माझा मुलगा तिकडे आला होता सुट्टीला, त्यांनी 4,500 पलाशी झाडं लावली एकट्याने. म्हणजे एवढी क्षमता असते मुलांची, फक्त आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे असं आहे.
0: आणि डोळे योग्य वयात उघडणं हे फार गरजेचं आहे की आपल्या भोवतीचं पर्यावरण असेल किंवा एकंदरच पर्यावरणाचा विचार रुजवणं हे या शाळेमध्ये फार चांगल्या पद्धतीने होत असणार. पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही या भागात बसवले
1: आहे. कसं आहे, हा जो भाग आहे ना, या भागामध्ये पाऊस किती पडतोय, इथे तापमान किती आहे, इथं आर्द्रतामान किती आहे, याचं कधी वस्तुनिष्ठ मोजमाप झालेलंच नव्हतं. कारण या संपूर्ण भागामध्ये ऑब्झर्वेटरी अशी काही नाही आहे. परिक्रमेमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात. तर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र विभागाचे एक माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर मिलिंद मुजुमदार म्हणून, ते तिथे आले होते. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा या विषयाबद्दल सांगितलं की अरे हे आपण मोजू शकतो किंवा सॉइल मॉइश्चर, मातीचं तापमान किंवा मातीची आर्द्रता ही मोजून त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. हे त्यांनी सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथल्या 10 गावांमध्ये आपल्या आश्रमातर्फेच पर्जन्यमापक, तापमापक, अर्धाचा मापक असे बसवलेत आणि त्याचे रोज आपण नोंदी घेतो. सकाळी 8:30 वाजता त्याच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचा वापर आपल्याला म्हणजे अगदी साधं गणित आहे की एखाद्या दिवशी आर्द्रता कमी असेल, अगदी कमी 12% वगैरे, तर त्या दिवशी गुरांना पाणी जास्त पाजावं. हां, किंवा त्या दिवशी गुरांना चरायला सोडू नका कारण ते घसा कोरडा पडेल त्यांचा. किंवा एखाद दिवशी आर्द्रता 90%च्या पुढे गेली तर पाऊस पडण्याची शक्यता असते. तर आता ही आमची छोटी छोटी मुलं पण सांगतात, ते मापक बघून ते सांगतात किंवा पावसाचं मोजमाप आपल्याकडे कधी झालं नव्हतं, ते आपण आता इथून पुढे करणार आहे. आणि असा प्रयत्न करतोय की हे आपल्या जो केंद्र सरकारचा डेटाबेस आहे त्याच्यामध्ये ही माहिती जाईल. कारण शेवटी हा आपला देशाचा भाग आहे, इथं मोजमाप होत नव्हतं, ते आपण आता करतोय. आता सध्या आपण 10 लावलेत, आपल्याला हळूहळू ही संख्या वाढवत न्यायची आहे. संपूर्ण 250 किलोमीटरमध्ये आपण हे लावणार आहे.
0: मुलं हे बघतात,
1: मुलांना हे मुलंच बघतात. म्हणजे मुलांना जो काही उत्साह आहे ना, खरं सांगतो आपल्याकडं ना, आपण त्यांना मुलं म्हणून कमी लेखतो असं लेखू नये, माझं स्पष्ट मत आहे. 6 वर्षाच्या पुढचं कुठलंही मूल हे त्याला दिलेली कुठलीही कामगिरी फत्ते करू शकतं, इतकी त्याची क्षमता असते. फक्त आपण त्याला मूल समजून मागं खेचू नये. एकदा दोनदा चुकू दे पण पुढच्या वेळेला तो तुमच्यापेक्षा अचूक ते काम करणार. म्हणजे आज मला अभिमान वाटतो की मी शिकवलेल्या कित्येक गोष्टी ही मुलं माझ्यापेक्षा चांगली करतात.
0: मुलांच्या कल्पनांकडे लक्ष दिलं पाहिजे, दुर्लक्ष करून
1: मुलांनी मला कित्येक नवीन संकल्पना दिल्यात. ज्या काही गोष्टी आपल्या चुकत होत्या मुलांनी त्या सुधारवल्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ CCT, म्हणजे आपण मोठे मोठे खड्डे काढतो बरोबर, त्यासाठी कष्ट खूप लागतात, मोठे मोठे खड्डे काढतो. एक मुलगा मेलसिंग नावाचा, तो म्हणला बाबाजी पेड तू इधर लगायतो, इतना बडा खड्डा क्यों काढतो, पेड के इधर CCT करते. आणि त्यानं त्याची पद्धत शोधून काढली की त्या झाडाजवळ तो छोटासा एक 4 इंच आणि 12-15 इंच असा छोटा खड्डा घ्यायचा आणि ती एवढी हटकून यशस्वी झाली त्याची युक्ती. त्या पद्धतीनं लावलेलं एकही झाड आमचं मेलेलं नाही अजून. तर आता आपण इथून पुढे तीच युक्ती करतो, म्हणजे मोठे मोठे खड्डे करून CCT करण्यापेक्षा त्या झाडापुरतं पाणी मुरेल अशी व्यवस्था करायची. आणि हे त्या डोंगराला त्या वातावरणाला चांगलं सूट झालंय. ते
0: निसर्गाकडनं शिकणं आहे ना हे,
1: अगदी निश्चित.
0: किती छान आहे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूज, किती छान आहे की निसर्ग कसा वाढतो आपला आपला तो बघून पुढे जाणं.
1: अगदी अगदी. म्हणजे आता मी जे टेलिफिल्म मुलांना दाखवतो त्यात एकदा घुबडाची टेलिफिल्म दाखवली की घुबड हे कसं आवश्यक आहे, ते उंदीर खातं, शेतकऱ्याचा मित्र आहे. तर मुलांनी एक दिवस मला घुबडच आणून दिलं शाळेमध्ये. पूर्वी असं करायचे की ते घुबडाची पिल्लं पकडून त्याला दोरी बांधून खेळायचे, जिवंत खेळणं असल्या त्यांनी ते आणून दिलं मला की बघा आता. म्हणजे हा फरक आहे, ते त्यांचं खेळणं म्हणून जे वापरायचे त्यांनी आपल्याला की आपण आश्रमात त्याला पाळू आणि मग इथले उंदीर खाईल. आम्ही पाळलं नाही ते, त्याला थोडंसं वाढवून सोडून दिलं. पण हा जो बदल आहे हा लहान मुलांना जर तुम्ही योग्य वेळात शिकवलं किंवा पक्ष्यांची शिकार करू नये हे त्यांना शिकवलं, साप पकडायला शिकवलं की साप आपला मित्र कसा आहे, विंचू, साप, खेकडा यातलं काही जरी सापडलं तरी आपली मुलं आता त्यांना मारत नाहीत. किडे असतील त्या किड्यांना पण ते मारत नाहीत, पूर्वी ते लगेच मारून टाकायचे. आता त्यांना त्याचं पर्यावरणातलं महत्व कळलं, त्याच्यामुळे मुलं आता त्याला सुरक्षित जागेवर सोडतात. आणि याचा परिणाम असा आला की आता आपल्याकडे पक्ष्यांची संख्या खूप वाढत चालली कारण आपल्या इथं पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, हिरवळ दिसते वरनं, म्हणजे अगदी नकाशात दिसेल इतपत हिरवा तो भाग झाला आता. तर त्यामुळे मग पक्षी पण तिथे आकर्षित होतात. मग त्या पक्ष्यांना खाऊ घालणं किंवा त्या पक्ष्यांची निगा राखणं, त्यांची घरटी न उतरवणं, हे सगळे प्रकार आता मुलं करतात. म्हणजे मुलंच आमची आता वनरक्षक झालीत.
0: हे काम सुरू करण्यापूर्वी तुमचं शिक्षण काय झालं होतं, तुम्ही नोकरी व्यवसाय काय करत होतात?
1: मी इंजिनियर आहे शिक्षणाने, VIT कॉलेजचा पासआउट आहे, डिप्लोमाही केला होता त्याआधी मी. आणि मी IT क्षेत्रामध्ये नोकरी करायचो अभियंता म्हणून. परंतु माझ्या डोक्यात हे पहिल्यापासून होतं की आपण ही उपजीविका आहे ना, तर ती जास्त काळ उपजीविकेत न राहता मुख्य जीविकेकडे आपल्याला यायचं हे डोक्यात ठेवून एक 10 वर्ष मी नोकरी केल्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने आणि सहमतीने पूर्ण वेळ मी या कामामध्ये आलो.

0: भविष्यामध्ये इथे काय करणं तुमच्या डोक्यामध्ये आहे, या भागामध्ये, या परिसरामध्ये?
1: माझी अशी इच्छा आहे की आपण काही करण्याच्या माणसाने काहीच नाही केलं ना, तर निसर्ग बरोबर त्याला पहिल्यासारखं करत असतो. तर जसा 50, 100, 150, 200 वर्षापूर्वी हा भाग होता तसा तो परत व्हावा, एवढीच इच्छा आहे. तिथं परत झाडं वाढावीत, तिथं परत तिथल्या नद्या परत बारमाही पाण्याने वाहाव्यात, तिथं परत पक्षी यावेत, तिथं वाघ यावेत, म्हणजे आताही तिथे प्राणी आहेत. तर त्यामुळे तो अधिवास परत पुन्हा एकदा तयार व्हावा. कसं आहे, नर्मदेच्या काठी अनेक जंगलं आहेत. म्हणजे आता हा हे जो आपला भाग आहे याला लागूनच शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे, एका बाजूला तोरणमाळ अभयारण्य आहे, एका बाजूला सातपुडा व्याघ्र प्रकल्प आहे, एका बाजूला यावलचं अभयारण्य आहे, उत्तर दिशेला जाल तर असोलाचं एक अभयारण्य मोठं गुजरातमध्ये, रतनतारा स्लॉथ बेअर सँच्युरी. तर ह्या सगळ्या जंगलांचा हा त्यांचा जाण्याचा मार्ग हा पॅसेज पॉईंट आहे. तो पॅसेज पॉईंट न राहता तिथं अधिवास तयार व्हावा असं माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण आता मुंबईत आरे कॉलनी वगैरे भागामध्ये बिबट्यांचं संवर्धन करणारे काही लोक आहेत, त्यांच्या साहाय्याने कॅमेरा ट्रॅप लावून नक्की प्राणी कुठले येत आहेत आणि प्राणीगणना करायचा आपण प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आपण असा प्रयत्न चाललाय की हे एकदा जंगल पूर्णपणे झालं तर तिथल्या लोकांना प्रबोधन होणं आवश्यक आहे की प्राण्यांसोबतचं आपलं सहजीवन हे कसं आवश्यक आहे, हे त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त करतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश येत आहे. म्हणजे पूर्वी ज्या काही घटना घडायच्या तिकडे त्या आता घडत नाहीत. पूर्वी लोक तरस दिसला की काहीतरी अशुभ झाल्यासारखं मानायचे, त्याच्याऐवजी आता लोक त्या तरसाचा व्हिडिओ घेत आहेत आणि मला आणून दाखवतात की बाबाजी मिने लकड बघा देखा.
0: आणि उपजीविकेचं साधन गावात मिळालं तर माणसं गावाबाहेर जाणार.
1: अगदी बरोबर. त्यांना मी हेच सांगितलं की जर इथं वाघ आले, इथं हे सगळे प्राणी आले तर इथं वनपर्यटन चालू होईल, म्हणजे लोक प्राण्यांना बघण्यासाठी येतील. आज पेंचमध्ये, बांधवगडमध्ये आपण बघताय किंवा मेळघाटमध्ये किती लोक जातात, तर तशा स्वरूपाचं पर्यटन इकडे चालू होऊ शकतं. किंवा मुळात जे परिक्रमास येत आहेत त्यांना सुद्धा हा भाग जर तुम्ही परत एकदा हिरवागार केला तर त्यांनाही सुखद वाटेल, ते पुन्हा येतील. तर त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने विचार करा आणि त्यांना ते पटतंय आता.
0: यासोबतच येणारे जे परिक्रमावासी आहेत त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण असं खूप जणांकडनं ऐकलंय निरनिराळ्या माध्यमातनं की महाराष्ट्रातले खूप पर्यटक म्हणूनच इथे येतात बरेचदा. नर्मदा परिक्रमावासी नव्हे, ते पर्यटक म्हणून येतात आणि त्यांच्याबद्दल तक्रारी पण असतात. तर त्यांना तुम्ही काय म्हणाल?
1: त्याचं कारण असं आहे की ओंकारेश्वरला बऱ्यापैकी 90% परिक्रमावासी ओंकारेश्वर या ठिकाणी परिक्रमा उचलतात. तिथून आपला हा जो भाबरीचा भाग आहे तो 8व्या ते 15व्या दिवशी येतो चालण्याच्या गतीनुसार. तर सुरुवातीला उत्साहामध्ये परिक्रमा लोक उचलतात मोठ्या संख्येने, परंतु हे जे शूलपाणीची झाडी जी लागते ना पहिलीच, त्याची काठिण्य पातळी एवढी भयंकर आहे की तिथंच निम्मे लोक गळून जातात आणि मग तिथून निम्मे लोक घरी परत जातात. आणि मग हे जे नावं ठेवले जातात हे या लोकांना असतात की जे जो खरा परिक्रमा असे ना, की जो पूर्ण परिक्रमा पायी करतोय तो शक्यतो कधी तुम्हाला त्रास, म्हणजे त्याचा काही त्रास नसतो कोणाला. पण हे सुरुवातीला जे हौसेने निघालेले लोक असतात त्यांची संख्या फार मोठी आहे आणि आपल्याकडं सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा हीच संख्या जास्त असते. पण मी ती संधी म्हणून बघतो. या लोकांचं आम्ही प्रबोधन करतो, या लोकांना मी सांगतो की तुम्ही परिक्रमा सोडू नका, परिक्रमा मार्गामध्ये तुम्ही काय करा काय करू नका, प्लास्टिकचा वापर करू नका, मैयामध्ये तुम्ही घाण करू नका, आसपासच्या नद्या नाले स्वच्छ ठेवा, जमलं तर वाटेमध्ये बिया खोचत जा. आपण बीजगोळे बनवतो आणि परिक्रमासींना देतो की जाताना तुम्हाला वाटेल योग्य वाटेल तिथे झाडं लावा, किंवा कमंडलू आहे तुमच्या आता तर एखादं मरतं असं वाटतं त्या झाडाला पाणी घालत जा. तर हे सगळं आपण तिथं सांगतो परिक्रमासींना. तर त्यामुळे आणि अर्थातच महाराष्ट्रातले लोक असल्यामुळे मराठीत सांगितलेलं कळतं त्यांना. तर आपण त्याचा मी सकारात्मक दृष्टीने बघतो की ती लोक जी येत आहेत त्यांचा जो उत्साह आहे आणि त्यामध्ये बरेच प्रकारचे लोक असतात, म्हणजे अगदी IAS ऑफिसर्स येतात, पोलीस ऑफिसर्स येतात, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ असतात, त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, ज्या ज्या क्षेत्रातले लोक शिक्षण क्षेत्रातले काही शिक्षक असतात, मग त्या सगळ्यांच्या ज्ञानाचा आम्ही वापर करून घेतो. आज आमच्या शाळेतल्या मुलांना तमिळ आकडे येतात, कानडी आकडे येतात, मराठी, हिंदी, गुजराती आकडे येतात, कारण ज्या ज्या भाषेचे परिक्रमावासी येतात ते काही ना काहीतरी त्या भाषेतलं शिकून जातात. आणि हे वय असं आहे, या वयामध्ये तुम्ही जे शिकवाल 6 ते 10 मध्ये शिकतात मुलं, त्यामुळे तो एक नक्की लाभ आहे आम्हाला.
0: पण हे परिक्रमावासी पण मुलांना शिकवतात
1: अगदी उत्साहाने, म्हणजे ते इतके पहिली गोष्ट त्या पूर्ण परिक्रमेत पहिली शाळा दिसते लोकांना, त्यामुळे लोक खूप आनंदाने मुलांशी खेळतात, बागडतात, वेळ घालवतात, शिकवतात काही. मी सांगतो परिक्रमासींना की तुमच्याकडे जे काही आहे जे तुम्ही आमच्या मुलांना देऊ शकता ते आम्हाला देऊन जा, आणि देतात लोक आनंदाने.
0: एखादं 10 वर्ष नोकरी करणं आणि ते एका क्षणी सोडून काहीतरी वेगळं करणं जे आपल्या मनाला भावतं आहे हा निर्णय सोपा नाही. हा निर्णय घेताना काय विचारांची मदत झाली तुम्हाला?
1: कसं आहे, आपण आपल्या गरजा ज्या आहेत त्या जर मर्यादित ठेवल्या तर तुम्हाला जास्त वस्तूंची किंवा संसाधनांची गरजच नसते. मला हे अगदी सुरुवातीपासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला फार काही आपलं पसारा जो म्हणतो ना तो वाढवायचा नाही आहे, त्यामुळे मी मर्यादित

0: पसारा ठेवून मर्यादित संसाधनं उभी केली, घरातल्या सर्वांची व्यवस्थित सोय लागेल आणि व्यवस्थित उपजीविका चालेल अशी व्यवस्था ज्या क्षणी लागली मला खात्री पटली की आता हे चालू शकते आपल्याशिवाय, त्या क्षणी सर्वांच्या संमतीने मी त्यातून हळूच बाहेर पडून हे काम चालू केलं. कारण असं आहे की ही जी लोक आहेत, म्हणजे जे मला माहिती आहे ते जर मी यांना सांगितलं नाही, ते चुकत आहे ते मला कळतं आहे, जर मी त्यांना योग्य वयात योग्य वेळी थांबवलं नाही तर मला ते माहिती असण्याचा उपयोग काय. म्हणून मी असा प्रयत्न केला की जिथं गरज आहे तिथं आपण जायचं, आणि इथं खरोखर गरज होती. कारण या लोकांना पाणी अडवता येतं किंवा पाण्याची पातळी कशी वाढू शकते किंवा माती वाहून जाते हेच माहिती नव्हतं. हे जेव्हा त्यांना कळलं, आता तीच लोक गावोगाव जाऊन सांगतात, म्हणजे स्थानिक कार्यकर्ते आपले एवढे तयार झालेत की ते गावोगाव जाऊन सांगतात की तुम्ही हे चुकीचं करताय.
1: आणि सगळं गाव जेव्हा तुमच्या सोबत असेल तेव्हा आणखीन काम करायला ऊर्जा असते.
0: गाव करीते राव काय करी अशी म्हणच आहे आपल्याकडे, की एकदा गावाने ठरवलं ना तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. आणि आता सुदैवाने शासनाच्या काही योजना आहेत, म्हणजे संयुक्त वनसमिती स्थापन करता येते. वनसमितीने जर निर्णय घेतला की आपल्याला अमुक अमुक भागामध्ये वन उभं करायचं आहे तर तिला ग्रामपंचायत पण हस्तक्षेप करू शकत नाही. आणि आता हे आम्ही गावाजवळून सांगतोय की तुम्ही वनसमित्या उभा करा, त्याला स्वतंत्र निधी मिळतो सरकारकडनं. तर आता सध्या आम्ही प्रबोधन
1: आणि त्यातनं उपजीविकेचं साधनही मिळू शकतं
0: निश्चितपणे, कारण तिथं मजुरी मिळू शकते ना तुम्हाला. तुम्ही जर ठरवलं की आम्हाला हे काम करायचंय त्यासाठी शासनाचा निधी मिळतो. फक्त त्यासाठी जे लागणारे श्रमिक कार्ड आहेत किंवा आधार कार्ड आहेत किंवा पॅन कार्ड, या लोकांकडे काहीच नाही, यातलं जन्म मृत्यूचा दाखलाच नाही. अनेक गाव आहेत की जी सरकार दफ्तरी त्यांची नोंदच नाही अशी अवस्था आहे. तर त्यामुळे आता त्या पातळीवर आमचा प्रयत्न चालला की आधी तुम्ही यांना मान्यता द्या नागरिक म्हणून, आणि एकदा हे नागरिक आहे ते सिद्ध झालं की मग त्यांना काम द्या.
1: आणि नागरिक आहात हे सिद्ध झाल्याशिवाय या योजनांचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अर्धा तासाच्या वेळात तुमच्या कामाचा आढावा घेणं अवघड आहे, पण तुम्ही करत असलेलं काम आमच्या श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोचलं. मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते, कारण तुम्ही पुण्यामध्ये येणं ही गोष्ट विरळ आहे असं मला कळलं होतं, पण आपल्याशी संपर्क साधल्यानंतर आपण तयार झालात आणि या ध्वनिमुद्रणासाठी आलात. मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नर्मदेहर.
2: नर्मदा परिक्रमा मार्गावर निसर्ग संवर्धन, मुलांचं शिक्षण याविषयी काम करणारे प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत साध संवाद या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकली. सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 10 वाजले आहेत. सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका आता ऐकवित आहोत. सुरुवातीला ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कवी अनिल यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं आहे.

0: सात वाजून 40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: संगीताच्या कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूया. संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: वारंवार शिंका येणे आणि बंद नाकाच्या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का? एलर्जी वर वेळेत उपचार न केल्यास पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ञ सल्ला.
4: नमस्कार, मी डॉक्टर राधेय प्रदीप खलाटे बारामती मधून बोलत आहे. एलर्जी म्हणजे फक्त शिंका येणे नाही, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती अस्थमा, सायनस समस्या, कानाचे इन्फेक्शन किंवा श्वास घेण्याच्या अडचणींना कारणीभूत ठरू शकते. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. निरोगी श्वसन योग्य काळजीने सुरू होते. एलर्जीच्या समस्यांचे योग्य उपचार करा आणि आरामदायक श्वास घ्या.
5: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विथ केअर. डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz. 10:16:48 झाले आहेत. कार्यक्रमात आता रामदास कामत यांच्या स्वरात वीणा चिटको यांची रचना ऐकूया.

या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10:25 झाली आहेत. काही स्थानिक निवेदनं आता ऐकवित आहोत. 605 नानापेठ मदिना मंजिल ठक्कर गल्ली पुणे इथून एक महिला, तिच्यासोबत तिची 14 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाले आहेत. ही घटना 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वर्णन याप्रमाणे. महिलेचं वर्णन असं, वय 31 वर्ष, उंची 5 फूट, रंग गोरा, अंग सडपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे, चेहरा गोल, नाक सरळ. बेपत्ता होतेवेळेस या महिलेनं पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. हिच्या डाव्या हातावर आणि पोटरीवर जुना भाजल्याचा व्रण आहे. हिला बंगाली हिंदी भाषा बोलता येतात. हिच्या सोबत असणारी मुलगी, वय वर्ष 14, उंची 5 फूट, रंग गोरा, अंग सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ. हिनं देखील पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. हिला बंगाली आणि हिंदी भाषा बोलता येतात. सोबत असलेल्या मुलाचं वय आहे 7 वर्ष, उंची 4 फूट, रंग गोरा, अंग सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ. याला देखील बंगाली आणि हिंदी भाषा बोलता येतात. आढळल्यास समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. नवनाथ अनंता जाधव हे 55 वर्षाचे इसम, सर्व्हे क्रमांक 44 हनुमाननगर संयुक्त मारुती मित्र मंडळाजवळ पौड रोड कोथरूड पुणे इथून बेपत्ता झाले आहेत. वर्णन याप्रमाणे, रंग गोरा, उंची 5 फूट, अंग सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट. पांढरी जाडसर मिशी यांना आहे, डोक्यावर गांधी टोपी आहे. आढळल्यास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. जय राजू लहाने हा 23 वर्ष वयाचा युवक फ्लॅट नंबर 305 शिवबा कॉलनी लेन क्रमांक 7 कर्वेनगर पुणे इथून बेपत्ता झाला आहे. वर्णन याप्रमाणे, चेहरा उभट, दाढी नाही, रंग सावळा, नाक सरळ, अंग सडपातळ, उंची 5 फूट 6 इंच. बेपत्ता होतेवेळेस यानं अंगात पांढऱ्या रंगाचा आणि त्यावर ग्रे लाइनिंग असलेला चेक्सचा शर्ट आणि राखाडी रंगाची फॉर्मल पॅन्ट परिधान केली आहे.

आढळल्यास पोलीस हवालदार 8232 डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. 8 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ससून हॉस्पिटलच्या आवारात एका मृत व्यक्तीचा देह सापडला आहे. वर्णन याप्रमाणे: वय अंदाजे 40 वर्ष, उंची 5 फूट 5 इंच, डोळे आणि तोंड उघडे, रंग सावळा, अंग मध्यम, डोक्याचे केस पांढरे आहेत, मिशी काळी आहे आणि दाढी पांढरी वाढलेली आहे, चेहरा उभट, नाक बसक. कोण पटत असल्यास महिला पोलीस हवालदार 6060 बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयी आणि मृत व्यक्तीचं निवेदन आता आपण ऐकलं. आता पाण्याविषयी एक निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. काही स्थानिक निवेदनं आपण ऐकत होतो. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10:30 वाजले आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया मौसम चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात गुलजार यांची रचना, संगीत मदन मोहन यांचं आहे.

देख कबीरा रोया या चित्रपटातलं तलत महमूद यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे मदन मोहन यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण संगीतकार मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेली काही गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं दस्तक या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत. संगीत मदन मोहन.

चिराग या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूया, संगीत मदन मोहन यांचं.

कार्यक्रमात शेवटी मोहम्मद रफी यांच्या स्वरात शराबी या चित्रपटातली राजेंद्र कृष्ण यांची रचना, संगीत मदन मोहन.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं शराबी या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलं होतं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करतो. आज या कार्यक्रमात संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकलीत. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, तलत महमूद यांच्या आवाजाला एक वेगळा आयाम आपल्या संगीत निदर्शनात मदन मोहन यांनी दिला आणि आपल्या कारकिर्दीमध्ये गझल या प्रकारालाही खूप मोठं व्यासपीठ चित्रपटांमधनं दिलं ते मदन मोहन यांनी. मदन मोहन यांना विनम्र अभिवादन करून आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:03 आणि 7 सेकंद झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मीनल दातार यांचं गायन. त्यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांची आहे तर हार्मोनियमवर आहेत संजय गोगटे. ऐकूया मीनल दातार

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनल दातार यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल आत्ताच आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ संजय गोगटे यांची तर तबल्याची साथ विकास पुरंदरे यांची होती. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 11:30 आणि 23 सेकंद झाली आहेत. ऐकूया विशेष गीतगंगा.
2: श्रोते हो, आता ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा भाग दुसरा, विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.
3: तुमच्यात सामील होऊन द्या.

0: तमन्ना मॅम, पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागाच्या शेवटी शेवटी आपण एक आठवण सांगत होता आईंची, आणि त्यात आपण म्हणालात की जे काही आपण करतो आहोत त्यात एक स्वतःचा आत्मसन्मान असला पाहिजे, कलेचा सन्मान असला पाहिजे, आणि एक संस्कृती पुढे नेण्याचा तो मुद्दा होता. आपण म्हणाला की मला गाण्याचा पहिला धडा मिळाला आणि आपलं वागणं हे चांगलं असलं पाहिजे, त्याचा बेस आईंनी तुम्हाला कानमंत्र म्हणून दिल्याचं आपण बोललात. आणि मला अगदी कालची घटना आठवते तुमची सोशल मीडियावरची. तुम्ही एका बीचवर, हा संदर्भ नेहमी राहणार आहे म्हणून आजची तारीखही श्रोत्यांना सांगून ठेवूयात की आज आम्ही बोलतो आहोत ते 16 जून 2026 रोजी सकाळी 11:30 आसपास. तर आत्ता परवा अगदी म्हणजे
1: श्रीलंका
0: जवळपास कट टू 30-35 वर्ष पुढे श्रीलंकेच्या एका बीचवर एक लोकनृत्य सादर करता. तो सगळा काय काय अनुभव होता त्याचा आणि याचा कसा धागा आहे जुळलेला
1: आहे? खरं तर मुळात आई मला एकच सांगायची, आता आपण खूपदा बघतो ना की जर शास्त्रीय नृत्य शिकलो म्हटलं ते आपण शास्त्रीयच केलं पाहिजे, असं नाही आहे. तुम्ही जर एक कलाकार म्हटलं तर तुम्ही सगळ्या पैलूंनी तयार असायला पाहिजे की तुमचं म्हणजे तुम्ही वेस्टर्न करा, क्लासिकल करा, लोकनृत्य, हे तुम्हाला सगळं आलं पाहिजे. आणि आई म्हणायची नेहमी की सगळ्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आज तुम्ही चार समाजात वावरल्यावरती तुम्हाला कोणी काही कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला सक्षमपणे देता आलं पाहिजे. असं नाही की अच्छा मला माहित नाही हे काय असतं, अच्छा हे इकडची, अच्छा वगैरे, नाही. आणि मग एक होतं, मला सर एक गोष्ट सांगायची इकडे आवर्जून की ना, चार ठिकाणी फिरल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी शिकता येत नाही. तर तुम्ही जेव्हा फिरता शिकता तेव्हा तुम्हाला ते करता येतं. आणि अर्थात मला फोक फिल्मी गाण्यांची फार आवड आहे आणि फोकची तर मला फार आवड आहे, म्हणजे मला खूप आवडतं फोक. त्यामुळे मराठी फोक म्हणा किंवा एनी फोक म्हणा हे मला अतिशय नाचायला आवडतं. आणि मी कॉलेजमध्ये पण भरपूर माझ्या जे युवा यूथ फेस्टिवल्स वगैरे होतात त्याला मी भरपूर फोकमध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं आहे. आणि इव्हन मी आपल्या लावणीसाठी पण खूप प्रयत्न केले की ती चांगल्या प्रकारे कशी सादर केली गेली पाहिजे.

0: कारण आपण खूपदा बघतो की आजकाल त्याचं म्हणजे विडंबन होतं, पण तसं न होता एक चांगल्या प्रकारे एक क्लासिकल कलाकार असून आपण ती कशी सादर करू शकतो. म्हणजे माझ्या आईचं तर विशेष एका लावणी कलाकारांनी कौतुक केलं होतं की तुम्ही तुमच्या क्लासिकल नृत्य असून सुद्धा लावणीमध्ये इतक्या छान मुद्रांचा वापर करून तुम्ही ती लावणी सादर केली त्याचा फार आनंद वाटला.
1: मुळात लावणी क्लासिकलच आहे, त्यात क्लास आहेच, त्यात दर्जा आहेच,
0: नो डाऊट.

0: प्रत्येक स्टेप असेल. आता हिल पोरी हिलासारखं ते
1: येस
0: गाणं
1: येस
0: आहे,
1: येस, ट्रेंडिंगमध्ये सध्या खूप आलंय.
0: ट्रेंडिंग
1: हो,
0: आहे आणि
1: अर्थात जुनं गाणं आहे ते,
0: जुनं गाणं
1: पण ते आता ट्रेंडिंगमध्ये खूप आलंय. भाऊ कदम त्यांनी केलंय,
0: बरोबर.
1: सो ते इतकं ट्रेंडिंगमध्ये चालू होतं. मग ते माझ्यासोबतचे जे दुसरे ज्युरी होते ते म्हणले, मॅडम मला तुमच्यासोबत काहीतरी रील करायचं. म्हणलं आपण काय करूयात. बरं, ते अर्थात फोक आणि छत्तीसगडचे होते, ते अर्थात फोक आणि हे करणारे होते. मग म्हणलं आपण काय करूया, म्हणलं चला हे ट्रेंडिंग
0: ते
1: आहे.
0: अमराठी होते,
1: हो अमराठी होते,
0: अगदी जाणवत नाही त्यात,
1: नाही अमराठी होते. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मला शिकवा, मी म्हणलं तुम्ही मला फक्त फॉलो करा. आणि आम्ही तेवढंच केलं सर, एक टेक मध्ये आम्ही केलंय ते.
0: ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही पण लोक अनेक टेक त्याचे बघण्याचे करणार आहेत एवढं नक्की, कारण आजकाल
1: असे आले मला, आम्ही खूप टेक करून बघितलं म्हणून. थँक्यू सो मच.
0: तर ते गाणंही आपण ऐकूया.
1: ओ नक्की नक्की,
0: म्हणजे आपण जुनं गाणं
1: ऐकू आणि
0: हा जो नवा ट्रेंड आहे तो त्याला लगेच कनेक्ट होईल.
1: येस नक्की नक्की ऐकूया.

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझी

0: खाऊ असं फार माझं. मी म्हटलं ना, मी की लहानपणी खूप मस्तीखोर होते, मी अजूनही मस्तीखोर आहे
1: ते मला आत्ताही दिसतंय
0: पण लहानपणी जास्त होते. सो आईने मला गाण्याच्या क्लासला घातलं होतं, पण तिला मला कसं सर होतं इंटरेस्ट पेटीमध्ये होता. सो मी पेटी वाजव असं काहीतरी वादन बिदन करायला आवडेल मला, पण तुम्ही बसून गाणं म्हणा ते शक्य नाहीये. पण आई म्हणाली जर त्यानिमित्ताने जरा हिला सुराचं ज्ञान तरी होईल. पण मी घरात ना असं आई गाणी जसं म्हटलं ना, आई सतत रेडिओ ऐकायची माझी. आईला टायमिंगसाठी रेडिओ लागायचा. सो स्वयंपाक करताना काम करताना तिला कशा आता हा कार्यक्रम आहे आता तो कार्यक्रम आहे, मग त्या वेळेनुसार ती काम तिचं आवरायची.
1: ते बोलतं घड्याळच होतं,
0: बोलतं घड्याळ होतं. हा, त्यामुळे घड्याळकडे बघायचं तिला कधी आम्ही पाहिलंच नाही.
1: बरोबर.
0: सो मी नेहमी सतत ती गाणी ऐकायची. आणि काय व्हायचं, ती गाणी घरात लागत असल्यामुळे ना मला ती गुणगुणायची सवय झाली. गाणी आपण म्हणतो ना पाठ होतात, सो ती ऐकून ऐकून ऐकून ऐकून गाणी मला पाठ व्हायला लागली. जसं मग ते हे खूपदा गाणं लागायचं, दिसते मजला सुखचित्र नवे.
1: अच्छा.
0: हे गाणं पण खूपदा लागायचं.

0: आपण ज्युरी म्हणून श्रीलंकेत गेलं होतं असं बोललं, तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोतच, तो खूप पुढचा टप्पा असणार आहे. पण जे मागे टप्पे आपण सोडले 30-35 वर्ष पूर्वीच, शाळेतल्या आठवणी आपण बोलत होतो आणि नक्कल हा एक प्रकार तुम्ही त्यातनं सांगितला. आणखी कुठली कला त्या काळात नृत्याशिवाय आणि आता या मिमिक्रीशिवाय म्हणा, नकलांशिवाय आणखी कुठली एक अशी स्पार्क म्हणून तुम्हाला लक्षात आली?
1: गाणं म्हणजे गाण्याची अर्थात आवड होती मला, पण म्हणजे असं मला कुठे एका ठिकाणी बसून मी शिकू शकत नव्हते. मी अशी पेशन्स म्हणजे पेशन्स नाही की बसायचं शिकायचं आ

0: सो अशी सगळी गाणी ना मला गुणगुणायची सर फार आवड होती. मग सगळ्यात मला आईने पहिलं एक गाणं तयार करून दिलं जेव्हा मी चौथीत तिसरीत होते आणि ते गाणं होतं छान छान छान मनी माऊचं बाळ कसं गोरोगोरो पान. ताईने मला त्या कॉम्पिटिशनला उतरवलं, बालगीत होती, म्हणजे तू हे गाणं म्हण, तयार करून केली प्रॅक्टिस आणि म्हटलं मी ते गाणं. तर ते मला त्याच्यात नेमकं सेकंड प्राईज मिळालं त्या गाण्यामध्ये, सूरबीर पकडून व्यवस्थित गायलं. म्हणून आईला आनंद झाला की अरे चला ही गातीये. मग असं करत करत करत ना सर मला थोडंसं ती अशी नंतर ती गाणी यायला लागली आपली, म्हणजे मी अगदी पाचवी सहावी सातवीत असेल, ते इला अरुण वगैरे आल्या आणि त्यांची ती गाणी यायला लागली, त्या वेगळ्या आवाजातली आणि त्या पेस्टची, म्हणजे ते रेशम का लेहंगा वगैरे असं ते राजस्थानी टाईप वगैरे अशी उडती गाण्याची मला अजून जरा मजा यायला लागली. आणि सगळ्यात पहिलं गाणं आय थिंक परी हुमे त्या ह्यांचं सुनीता राव तिचं मी ऐकलं, त्यानंतर हे रेशम का लेहंगा आणि मग ते आणखीन मला आवाज ना अट्रॅक्ट करायला लागले. आणि तसं माझा थोडा आवाज पण हस्की असल्यामुळे मला ते मजा यायला लागली आणि मी त्यांच्या आवाजाची नक्कल करायला लागले.
1: अच्छा,
0: ते रेशम कारू
1: गाणं आणि नक्कल या दोन कला फरक मिळाला.
0: हा, म्हणजे मी ते गाणं कसं त्या गातायत काहीतरी वेगळं आहे त्या गाण्यामध्ये, युजुअल नाहीये जे आपण क्लासिकल ऐकतो ते युजुअल नाहीये, काहीतरी वेगळं आहे. मग ते रेशम कारू माल गले मे डाल के तू ना जन दिलदार मेरे मे दिल्ली का सुर माल ग असं ते थोडं बेस मध्ये वगैरे, मग ते इतकं मला आवडायला लागलं. मग मी ते गायला लागली. तर मी आधी ना अगदी काय म्हणतो आपण त्याला शांत शांतपणे बसून वगैरे छान असं गाणं गायची. माई म्हणली अगं ते जरा उडतं गाणं आहे, मग त्यात तुला जरा एक्सप्रेशन पण आले पाहिजेत, असं काहीतरी तू रिॲक्ट पण केलं पाहिजे. मग ते मला आईने त्या गाण्यावरती कसं तू दमदार गाणं आहे मग कसं केलं पाहिजे. आणि माझा भाऊ तबला वाजवायचा.
1: अच्छा,
0: सो आमचं घरगुती बँड
1: होतं,
0: घरगुती बँड होता. सो मी पेटी वाजवायची तर तबला वाजवायचा आणि अशी आम्ही गाण्याची प्रॅक्टिस करायला.
1: पुढे जाण्यापूर्वी विचारतो तबला नाही शिकलात ना?
0: मृदंगम शिकले.
1: अरे देवा, आहेत पण तिथेही कमी नाही.
0: मृदंगम शिकले.
1: ओके ओके, म्हणजे बाकीच्यांनी काही करायचं की नाही? वाजवायचं तुम्हीच, गायचं तुम्हीच, नाचायचं तुम्हीच, ऍक्टिंग तुम्हीच करायची.
0: क्युरिओसिटी, सगळं शिकायचं, सगळं माहित पाहिजे आपल्याला.
1: तर गाण्याविषयी सांगत होता आपण.
0: ओके, हा. सो ते गाणं मग मी माझा भाऊ तबला वाजवत होता आणि मी गायले आणि ते त्या तिकडे तेव्हा मी ऍक्च्युली सितार शिकायची पहिले. त्या सितार शिकत असताना त्या तिकडे त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आणि त्या मग आईने सांगितलं की हिला गाणं म्हणू द्या का. म्हणजे म्हणू दे तिला गाणं, म्हणे हा म्हणत असेल तर म्हणू द्या. आणि ते मी गाणं तिकडे म्हणतो त्या लोकांनी माझं एवढी म्हणजे एवढं कौतुक केलं की आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. मी अगदी सांगते ना सर सातवीत वगैरे होते आणि तेवढं कौतुक मला एक्सपेक्टेड नव्हतं की लोक एवढं येऊन बोलतील, किती छान गायले. कारण ते गाणं तेव्हा ट्रेंडिंगमध्ये होतं फारच. तर ते लोकांना खूप आवडलं की अरे तसंच गाते आवाजात वगैरे, कसं काय ही नक्कल करते, मिमिक्री करते. मग मला कळायला लागलं की अच्छा ओके.
1: या सगळ्यांपैकी कुठलं गाणं होतं ते?
0: हे रेशम का.
1: रेशम का,
0: हा. ते रेशम का रुमाल त्यांचं पहिलं आलेलं गाणं होतं ते आणि ते मी ऐकायला लागले आणि ते त्याच्यावर मग मी डान्स पण सेट केला होता. आणि मग आमच्या सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन्स व्हायचे ना, मग तिथे एकदा मी ट्राय केलं, तिकडेही मला फर्स्ट प्राईज मिळालं. मग असं करत करत करत ते इतकं गाणी वेगवेगळी यायला लागली आणि मग मी जसं म्हटलं मला शोभा मुद्गल त्यांचा एक आवाजाची लकब मला खूप आवडते आणि उषा उत्तुकची पण मी खूप.
1: हे सगळे उभं आले.
0: हा, हे सगळे जे असे आवाज होते ना वेगळे, जसविंदर नरुला, उषा उत्तुक, सगळ्यात पहिले मी उषा उत्तुक त्यांची गाण्यांची खूप मिमिक्री करायची आणि मला कॉलेजमध्ये
1: नक्की नाही तुम्हाला लक्षात आलं मला मी का तुम्हाला थांबवतो. मला श्रोत्यांना शब्दांमधून दाखवू देत की या उषा उत्तुपचीच एक कॉपी आहे दिसायला आणि एकूण गेटअप जो आहे तो उषा उत्तुप यांच्याशी मिळता जुळता आहे.

0: एक खूप मोठी पर्पल कलरची बिंदी त्यांनी लावली आहे, त्याच रंगाची साडी आणि एक छान पांढरं एक फूल पण त्याची माळलं आहे. अशा तो मला वाटतं हा जो गेटअप आहे तिकडे जाण्यापूर्वी आपण एक मधलं एक गाणं हे ऐकून घेऊयात, एकदा ज्या गाण्याविषयी तुम्ही सगळं बोललं आणि मग तिकडे वळूया.
1: ओके.

0: उषा उत्तुप त्यांचं गाणं मी सांगेन जे मला आवडायचं मी जेवण.
1: नक्की नक्की.
0: सारे हसिया नच नचे, सारे जोवा नच नचे, औवा औवा.

0: नंतर एक आलं होतं ना डार्लिंग, आखो से आखे चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो,
1: आंखों से आंखें चार करने दो डार्लिंग, आंखों से आंखें चार करने दो.
0: तिथे त्यांची खूप मला खूप आवडायचं.
2: प्रश्नच नाही. आपण दिसण्याविषयी आणि प्रेझेंटेशन विषयी म्हणजे प्रेझेंट होण्याविषयी बोलत होतो. स्टेजवर एक आपला कायम होण्यात आपला आवाका निर्माण करण्यासाठी स्टेज सगळं आपलं करून घेण्यासाठी अनेक कृत्या कलाकार करतात, त्यात दिसणं आणि प्रेझेंट होणं तुम्ही हा एक खूप मोठा भाग असतो. यावर यात तुमचा कशावर भर आहे?
0: मला दिसणं असं माझं सर त्याच्यावरती असं म्हणजे म्हणणार नाही, पण मला स्वतःला तयार व्हायला खूप आवडतं. मला प्रेझेंट स्वतःला प्रेझेंटेबल राहायला खूप आवडतं, बिकॉज आय लव्ह माय सेल्फ. मैं खुद की
2: फेवरेट हूँ.
0: बहुत फेवरेट हूँ. तो मुझे कोई पसंद करे नहीं करे मुझे कुछ फर्क नहीं पड़ता. आई एम अ वेरी पॉजिटिव पर्सन. आई लव माय सेल्फ व्हेरी मच.
2: ते जास्त महत्त्वाचं,
0: खूप महत्त्वाचं. आणि मी सगळ्यांना सांगते, जे कोणी मला भेटतात किंवा कोणी मला सांगतात, तर मी त्यांना पहिलं सांगते की स्वतःसाठी तयार व्हा, दुसऱ्यासाठी नाही. कोणी तुमचं कौतुक करून आणि अर्थात तुम्हाला आवड पाहिजे मुळात. आता मला आवड खूप आहे. मला ज्वेलरीजची असे वेगवेगळे फुलं साड्या मला खूप आवडतात. सो आय अट्रॅक्ट आणि मला ते खूप इतकं अट्रॅक्ट करतं की मी ते करते. पण अर्थात खरं सांगू सर तर मी अगदी टॉम्बॉय होते पहिले. व्हेरी ओपनली सांगते, मी खूप कॉलेजच्या वेळेस वगैरे खूप दंगे वगैरे करायची, त्यामुळे मी खूप अशी एवढी प्रेझेंटेबल स्वतःला नव्हती ठेवत. पण एक काही काळ आला जिकडे मला असं वाटायला लागलं की अरे नाही, जेव्हा मी नाटकात वगैरे काम करायला लागले, जेव्हा अभिनयाकडे गेले, तर मला असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही आपण असं करू शकतो, आपण छान राहू शकतो, तर अजून का नाही आपण प्रयत्न करायचा. सो मग मी ते स्वतः आय मेड माय ओन स्टाईल.
2: इव्हन टॉम बॉयनेस सुद्धा एक त्यावेळी फॅशनच होती, त्याच्यासाठी पण काहीतरी वेगळं व्यक्तित्व तुमच्याकडे असायला लागत होतं.
0: एक्झॅक्टली,
2: तेही ट्रेंडिंग. आजच्या भाषेत सांगितलं तर मधला काळ तोही ट्रेंडिंग होता. नाही तिथं टॉम बॉय त्यालाही एक चांगला असा पॉझिटिव्ह टच होता.
0: Yes.

0: तर श्रोतहो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग दुसरा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंड कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे. तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते. मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत. आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. लेट्स टॉक, चला बोलूया, हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत.

0: शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोन वर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करायला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटनी सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना. म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ताई. आपण एक समुपदेशक आहात तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात जे त्याच्यातून जात असतात ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात. म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात. किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसत कोणास ठाऊक. तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्नानंतर नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना. आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतीने जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
0: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
1: आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते. की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो.

0: आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती, आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो, कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्याकडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात आणि कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे, कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान असतं.
0: आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे, म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात. आम्हाला दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा सरिता, तरी लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर,
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल, ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो, कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो, मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो, कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडेसे पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे. आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता ने पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच
0: आहे. आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी, त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं. आणि मग तो त्या पद्धतीने, दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं. अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही

0: समजून घेऊ की ही तापट आहे, पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू. तर हा फरक आहे समुपदेशकामध्ये.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना? म्हणजे
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो. तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समजतो. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्स मध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत, तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगाल?
1: आम्हाला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिळून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं

0: घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाग आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्यांनी तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते, कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं, म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर, इथपर्यंत वेळ गेली होती. पण 3 सेशन मध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं, कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर 1 महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय, जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिताताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग?
0: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केलं कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जवळ वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो, तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे, म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते,
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी
1: कठीण
0: अशक्य वाटतं म्हणजे, आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खावटी पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही, कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे, तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही
1: पर्याय
0: उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स

0: टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती, आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तर तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता, आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल, कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता, किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात, तर ते हेल्दी होऊ शकत. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेजण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कोणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकून तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतःपुरतो, मी, माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर, प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

0: वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत. त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक शिक्षक गुरु होते. किती लहान होत्या ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: अटुष्य पानबाई अटुष्य, गोडतोडे घालून आपण नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोडतोडे घालून आपण नटुष्य.
0: अगदी चिमुरडी पोर. पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं. घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता, तिने शिकू नये म्हणून काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना. पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतः पुरते न राहता विश्वाचे भाग. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत, संवेदनशीलता, सजग, जबाबदारी मानत, जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द, स्वाभिमान, वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक असो का बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो, हे त्यांना कधी पटलं नाही. आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई, तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. दहावी नंतर डीएड करून तिने शिक्षिके

आईची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रझिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. ह्या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आत्ता सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजलाय. एन सी आर टी द्वारा प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया उमंग.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाला

सरकारच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे.

0: घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.3

0: 98.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन. जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
2: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या एकूण 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं. विद्यार्थी पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा घोणसी कोळनूर माळ हिपरगा रावणकोळा पाटोदा खुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाढवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटरपर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह

0: दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. द नेक्स्ट वेव.
3: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
2: यासिर देसाई, शाश्वत सचदेव यांच्या स्वरात उरी या चित्रपटातलं राजशेखर यांचं हे गीत, संगीत शाश्वत सचदेव.

द स्काय इज पिंक या चित्रपटासाठी अरिजित सिंग, निखिल डिसूजा, अंतरा मित्रा यांनी गायलेलं गुलजार यांचं हे गीत, संगीत प्रीतम यांचं.

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटासाठी देव नेगी, पायल देव, विशाल दादलानी यांनी गायलेलं वायू यांचं हे गीत, संगीत विशाल शेखर.

पल पल दिल के पास या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि परंपरा ठाकूर यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सचेत परंपरा यांनी.

0: The next wave. The next wave.
1: द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. याच कार्यक्रमाचा उत्तरार्ध दुपारी 3:45 आपण ऐकू शकणार आहात. श्रोत्याहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15. दुपार समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार.

0: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दसगुडे आणि सहकारी यांनी सादर केलेली संगीत भजनं आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. दुपारचे 3:15 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: ऊंचाई या चित्रपटातलं मोहित चौहान यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत आता ऐकूया, संगीत अमित त्रिवेदी यांचं.

कार्यक्रमात शेवटी शाबाश मिठू या चित्रपटातलं मोनाली ठाकूर आणि शाश्वत सिंग यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत संगीत अमित त्रिवेदी यांचं.

0: The next wave. The next wave.
1: द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो दुपारचे 3 वाजतात. मुंबई केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलो प्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7,50,000 कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई

0: आमच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3 सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318वं वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरडोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 31 सेकंद झाली आहेत. आमचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मध्यमलहरी 378° 7-8 मीटर सरसात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. मी विद्यागौरी या दुसऱ्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोतेहो, प्रसारणाच्या सुरुवातीला आम्ही प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया CID या चित्रपटातलं मोहम्मद रफी, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे OP नय्यर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात CID या चित्रपटातलं हे गीत. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत शिकार या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे होतं शिकार या चित्रपटातलं गीत. पुढचं गीत ऐकण्याआधी हे एक निवेदन ऐकूया.
1: श्रोते हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. 5:15:30 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. आता ऐकूया त्रिशूल या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि यशोदास यांच्या स्वरातलं, सोबत किशोर कुमार यांचाही स्वर आहे, साहिर यांचं गीत, संगीत आहे खय्याम यांचं.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत तिसरी मंजिल या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं.
1: नाराज है, माफ नहीं करेंगे.

श्रोतेहो, हे होतं तिसरी मंजिल या चित्रपटातलं गीत. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं आशा भोसले यांच्याच स्वरातलं पुन्हा एकदा एस एच बिहारी यांचं गीत, संगीत ओ पी नय्यर यांचं.

श्रोते हो, काश्मीर की कली या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आता यानंतर ठीक 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्स वर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूं

0: आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंग वर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्स वर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ची ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 अधिक वर्ष झाली तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भाऊक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलं का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे म्हणून? बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो? 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांची एक कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु.ल. देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा

मोठा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा

0: नव्हता तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया, ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास, असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे हा प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचंच बघत नाही, लोकांची हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचा असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे दोन मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना, श्रीपाद चितळे जे आता या जगात नाहीये, तर ते होते आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हंटल होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवलं, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील, कमीत कमी 25 असायला हवीत आत्ताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशानी मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना, तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
2: बरोबर.
3: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा

0: मित्र आहे, त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा, तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशासारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा. विकेंडला वगैरे मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओज काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले. आता आम्ही दोघं खूप कमी करतो, पण आता बाकीची जी टीम
1: आहे,
0: तर मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साईडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थान आहेत जे बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे भोसले.
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले. पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे. हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं. तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं, शिवकल्याणेश्वराचं मंदिर. ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे. हा, तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीन आहे. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईट ला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईट वरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईट वरती पण आपल्याला गाईड
1: असतोच, आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगलमध्ये, कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, तर त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते. आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सन पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला तो अभिमान असतो. तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या

0: फेस्टिवल्स असतात, त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत, भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, तरी हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशासारखं की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू, तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे.
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो, यस, आणि माउथ पब्लिसिटी होते. त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो.
0: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मग मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं आहे ते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे.
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टाच माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपला काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचा तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही

0: दीपोत्सव सुरू केला, सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे, ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्व आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या दिवशी, पहिल्या वर्षीच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांना घेऊन गेलो होतो की चला घरचे थोडे सगळ्यांचे की घाटावर कसं जायचं, तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते या वर्षी, ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य, कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे, ते तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे, पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं. आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे, जे 300 वर्ष जुनं आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम, बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय. तर मी त्यांना घेऊन गेलेलो, तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे, सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एक आता मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षणमध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो, आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, झाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे. की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे, तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे. मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो, याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज ह्याविषयी तू

0: सांगितलंस तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
1: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

साडेसहाला कामगार सभा, 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत यात शेळीपालनाचा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा PPR आजार यावर नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर विलास टाकळे यांनी दिलेली माहिती, तसंच कृषीवाणी बाजारभाव आणि हवामान आपण ऐकू शकाल. सव्वा 8 वाजता एक कलाकार. आजचा एक कलाकार केंद्रित आहे संगीतकार मदन मोहन यांच्यावरती. सादर करते आहेत विद्यागौरी तामनकर. रात्री 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता नादब्रह्म, यामध्ये आज मीनल दातार यांचं शास्त्रीय गायन, यात आता ऐकू शकाल राग शुद्ध कल्याण. तसंच नेहमीची बातमीपत्र ठरलेल्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. तर श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता वळूया उद्याच्या म्हणजे दिनांक 26 जूनच्या कार्यक्रमांकडे. आमची प्रातःकालीन सभेची सुरुवात होईल 5:45 5:55 गिरवाणवाणी कार्यक्रमात श्रीमद शंकराचार्य रचित अच्युताष्टकम वृंदा शिंगणापूरकर यांच्या स्वरात आपण ऐकू शकाल. 6:05 भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सदरात विनया देव यांचे विचार आम्ही प्रसारित करणार आहोत. 6:30 नेहमीप्रमाणे दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची

6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात क्षार निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणावर यांनी केलेल्या बातचीतीचा दुसरा भाग. तसंच 6:50 परिसर कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉ राहुल भागवत यांचे विचार या कार्यक्रमाचा हा भाग दुसरा. श्रोतेहो, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:50 स्वामिनी हा प्रायोजित कार्यक्रम. दरम्यान 7:40 काही सुगम गीतं ऐकू शकाल आणि अजून काही सुगम गीतं आपण 10:15 ऐकू शकाल. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत तर 9:30 गिरवाण भारती संस्कृत पत्रिका. यात सुरुवातीला का वार्ता तिमाहीतील संस्कृत विषयक घडामोडींचा संस्कृतमधून आढावा राधिका देशपांडे गोखले यांनी घेतलेला. तसंच वेदमूर्ती प्र ना दंडगे आणि सहकाऱ्यांनी म्हटलेलं वरुण सुक्त आणि डॉ माधवी कोल्हटकर यांचं भाषण संस्कृत आत्मा न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग महोदया. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन, निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर. सकाळी 10:00 गांधी वंदना, सहभाग आहे जयदेव डोळे यांचा, सादरकर्ते विनायक मोरे. 10:25 काही स्थानिक निवेदनं प्रसारित होतील तर 10:30 आणि 11:30 हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान 11:00 शास्त्रीय संगीतात विजय कोपरकर यांचं गायन अवश्य आहे का, त्यांनी गायलेला राग बैरागी भैरव. 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12:00 वनिता मंडळमध्ये प्रथम स्त्री आरोग्याची बावगनी, नंतर आवली आकाशाची सावली कार्यक्रमाचा 9वा भाग. या कार्यक्रमाचं लेखन आहे अनुराधा म्हात्रे यांचं, सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे. त्यानंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा, प्राचीन भारतीय शास्त्र संपदा अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारतविद्यातज्ञ वैद्य अंबरीश खरे यांच्या डॉ नीलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. 12:00 एनसीआरटी प्रस्तुत कार्यक्रम उमंग. 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र. 2:15 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, अवश्य आनंद घ्या. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58. 5:00 विधिमंडळ हिंदी चित्रपट संगीत तर 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून या सदरात 27 जून या आरडी बर्मन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रम पंचमरंग. 6:10 उद्याच्या उर्वरित आणि परवा दिवसभराच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त व्यसन मुक्त समाज सुदृढ समाज याविषयी मानसोपचार तज्ञ डॉ संतोष चव्हाण यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. 6:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून तर 7:30 माझं घर माझे शेत कार्यक्रमात बियाण्यांचे परीक्षण आणि उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती याविषयी माधुरी ज्ञानदेव आवटे यांनी दिलेली माहिती. तसंच ड्रोन तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी लाभलेलं एक अनमोल वरदान डॉ सुयोग खोसे यांनी दिलेली माहिती. तसंच कृषीवाणी हवामान बाजारभाव. 8:15 एक कलाकार, रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत तर 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात विजय कोपरकर यांनी गायलेला राग मालकंस अवश्य ऐका. तसंच विविध बातमीपत्रं त्यांच्या ठरलेल्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता आमच्या काही कार्यक्रमांविषयी ऐकूया.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या. या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोतेहो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार. इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत. आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं. आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत. आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत. यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात. तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार.

0: आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर ऍडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे. विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम? मग
1: बिलकुल.
0: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
1: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारां महिलांच्या संदर्भात आपण बोलूया. त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया. असंघटित कामगार म्हणजे आता जशा आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत. इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात. आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत.
0: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत, बुटीबुरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई, पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत. मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत, म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
1: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, म्हणजे नॉट ओनली, तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहेत त्या सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या ठिकाणी जरी मशिनरीज आल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही किंवा त्या बॉटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं सोड करण्याचा त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे ते अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
0: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
1: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या, तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या म्हणजे भाज्यांचे मोठ्याले आपल्या डोक्यावर हारे घेऊन जाणाऱ्या बायका मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे, अशा ह्या सगळ्या महिला ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे म्हणजे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे, कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझनमध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत. मग दोन्ही याच्यामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
0: अर्थातच, कारण

0: सांगता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत. मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचारू असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
1: निश्चितच दिलेले आहेत आम्हाला संविधानाने. आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आणि म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे.

0: अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे. संघटित क्षेत्रामध्ये बोलते आहे मी. आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लीव सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लीव जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले. पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
0: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, हे अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे. त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे, त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लीव, मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते संघटित क्षेत्रात काम करते त्यावेळेला प्रेग्नन्सी मध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे म्हणजे मला कामावरनं कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढल्या जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओ ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीन संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाहीये की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाइज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना म्हणजे एनजीओ जो आहे त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे. कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे संघटित ठिकाणी पण आहेत पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाहीये पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाईम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळे जसं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेक्षा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहे.
0: बरोबर.
1: आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत जीवय

0: राहिले दूर घर माझे पाऊल पडले. आणि समोर आपण ऐकणारच आहोत अशा त्यांच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडमचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे. बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्या समोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचा वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असो की असंघटित असो, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्ट मध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या आहे, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे, त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता, त्याच्या

0: त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं या सगळ्याच्या, त्याच्यामुळे तिला कामाचा म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना मी रिअली म्हणजे आय फील सो बॅड हे याच्यामध्ये की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन ते आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून ह्यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या ह्याच्यात असं झालेलं होतं की ह्याच्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीण संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी-10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची घरगुती कामगार करत असणाऱ्या महिला मुलांसाठी. त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे. किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्याच्यासाठीचं एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे. कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना येते. तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
1: बरोबर आहे. कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा सरकारने म्हणा काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारा असं वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
0: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले आहे ना संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलं गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता एक जण आलेले म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता. 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे तर म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो इम्प्लिमेंटेशन जी आहे तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काही किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे. कारण युनियन मधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचशी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचे डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे जो खरंच आमचा बॅकबोन आहे यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज

0: पाहतोय एवढ्या मोठ्याला बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कुणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळपण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत हे आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी शिक्षित असो वा अशिक्षित असो त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

ही गीतरचना होती शंकर रामाणी यांची, संगीतकार आणि गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर. संध्याकाळचे 7 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर वर्धा चंद्रपूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर ठाणे सिंधुदुर्ग कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधान

सभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत.
राज्यातल्या अनेक जिल्ह्यात

0: पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार. मध्यम प्रहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आकाशवाणीचं पुणे केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात. एक निवेदन ऐकूया. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र ढुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
2: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
3: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातन हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
1: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
0: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
0: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
0: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: दूर दूर सर्व

0: सुखदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला।
3: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी।
4: दोन डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर।
5: मग
4: काय
5: स्वतः पासून सुरुवात कर।
6: श्रोते हो आता यानंतर ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत।

0: आकाशवाणी मुंबई आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार. मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर

0: भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षपदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकंडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12वी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12वी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12वी धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची

0: लक्षात घेऊन नवीन दोन धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाहीनंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मध्यम लहरी 378.68 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: दूर दूर सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: मध्यम लहरी 378.68 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 7:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी मंडळींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ शके 1948, 25 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता कार्यक्रमात ऐकूया, शेळीपालनात आर्थिकदृष्ट्या महत्वाचा PPR आजार याविषयी नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी बायप संस्थेचे शेळी वीर्य प्रयोगशाळेचे संशोधन अधिकारी डॉ विलास टाकळे यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, शेळी ही भारतात सर्वात जुनी आणि पहिली डोमेस्टिकेटेड जनावर म्हणून शेतकऱ्यांनी अवगत केली होती. शेळीला भारतात अनन्यसाधारण महत्व हे ग्रामीण भागात प्राप्त झालेलं आहे. शेळीला गरिबाची फिरती चालती ATM आणि गरिबाची गायीही म्हणतात. शेळी ही कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. शेळीच्या मल आणि मूत्रातून आणि लेंड्यातून मिळणाऱ्या खताचं महत्व देखील अनन्यसाधारण आहे, जे की आज मोठ्या प्रमाणात एक चांगला उद्योगधंदा म्हणून ग्रामीण भागातील युवकांना आणि एक सुशिक्षित बेरोजगारांना करावयास मिळतो. किरकोळ किंवा चढ उतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनीमध्ये सुद्धा ह्या शेळ्या किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अगदी तुटपुंजी किंवा फार थोडी गुंतवणूक करून सुद्धा आपण हा व्यवसाय करू शकतो. शेळी पालन हा एक किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर जोडधंदा म्हणून ठरू शकतो. विशिष्ट मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाद्वारे शेळीपालन व्यवसायात आपण तेजी आणू शकता. त्याचप्रमाणे जनावरांचे आरोग्य हे शेतकऱ्यांची समृद्धी म्हणल्यास वावगं ठरणार नाही. कारण का? आपल्या जनावरात गोठा व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन हे अचूक असल्यास त्यापासून मिळणारे उत्पन्न देखील आपल्याला द्विगुणित करता येईल. आता त्यामध्ये शेळीपालनात आपण शेळ्यांचे व्यवस्थापन करताना विविध आजारांना आपल्या सामोरे जावे लागते. त्यामध्ये संसर्गजन्य आजार असतील आणि असंसर्गजन्य समस्या असतील त्या आपल्याला भेडसावतात. याच्यामध्ये शेळीपालकांना भरपूर असे नुकसान, जे की ज्ञान अवगत नसल्यामुळे किंवा कमी ज्ञान असल्यामुळे आणि वेळेअभावी पशु वैद्यकाकडून उपचार प्राप्त न झाल्यामुळे शेळीपालकाचे फार नुकसान होताना दिसून येते. शेळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आणि कर्दनकाळ असा आजार म्हणजे आपला PPR नावाचा आजार. PPR म्हणजे पेस्टिडेट पेटिट रुमिनन्स. हा एक छोट्या रेवंत करणाऱ्या जनावरांचा एक विषाणूजन्य आणि अतिभयंकर संसर्गजन्य

आजार असून यामध्ये शेळी विशेषतः लहान करड्यांपासून ते वयक शेळ्यांमध्ये ह्या रोगाची लागण आपल्याला दिसून येते. आपल्या देशात महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात आपण जर विचार केला हा आजार वेगाने पसरतो. मूळतः पाश्चात्य देशामधून आपल्या भारतामध्ये आलेला हा आजार, या आजारावरती लसीकरण आणि लस उपलब्ध नसल्यामुळे पूर्वी 2019 ते 2000 दशकामध्ये शेतकऱ्यांना ह्या आजारापासून फार नुकसान सहन करावे लागायचे. आपल्या देशात महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात आजही काही शेतकरी आहेत जे पारंपरिक पद्धतीने शेळी पालन हा व्यवसाय करत असतात. त्यामध्ये अचूक गोठा आणि वाडा व्यवस्थापन, जंत निर्मूलन, लसीकरण ह्या विषयाचं ज्ञान अवगत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बहुतांश वेळा या पीपीआर आजाराचे तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होते. पीपीआर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. असला तरी लसीकरण, स्वच्छता, जागरूकता आणि त्यावरील प्रबंधित उपाय जर आपण केले तर तो आपण पूर्णपणे नियंत्रित ठेवू शकतो. आता हा रोग शेळ्या व मेंढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू करू शकतो, कारण त्याचा संसर्ग एकदा उद्रेक झाला तर कळपाचा 80 ते 90% भाग आपले बाधित होण्याची शक्यता या रोगामुळे असते. अनेक वेळा योग्य वेळी लस न दिल्यामुळे किंवा रोग ओळखण्यात विलंब झाल्यामुळे, लक्षणे ओळखण्यास विलंब झाल्यामुळे ह्या रोगामध्ये मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. आता पीपीआर हा आजार, जे की आपण शेळ्याचा प्लेग असेही म्हणतो, तर ह्या आजार हा विषाणूजन्य असल्यामुळे सामान्यत ग्रामीण भागात अस्वच्छ गोठा, अनियमित लसीकरण ह्या काही चुकांमुळे शेतकऱ्यांना ह्या रोगांची लागण शेळ्यांना होते. पीपीआर हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू रोग आहे. हा विषाणूजन्य रोग मॉर्बिली व्हायरस या समूहातील आहे. तर ह्या रोगांमध्ये प्रमुख लक्षणे जी असतात आणि ज्या सिस्टीम असतात त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, चयापचय संस्था, श्वासोच्छवासाचे संबंधित जे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे या संबंधीच्या दोन्ही संस्थेवर याचा अतोनात परिणाम होऊन निमोनिया आणि जुलाबामुळे शेळ्या ह्या तात्काळ दगावतात. ताप 104 ते 105 डिग्री, अतिसार, तोंडामध्ये जखमा, श्वसनाचा त्रास अशा मिश्र लक्षणे आपल्याला या रोगामध्ये आढळतात. हा रोग प्रामुख्याने शेळी व मेंढ्या आणि लहान रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्यास आढळून येतो. 3 महिन्याच्या करड्यांपासून ते वयस्क शेळ्यांमध्ये या रोगाची जी लागण आहे ते आपल्याला दिसून येते. या रोगाचा विषाणू हवा, पाणी, नाकातील स्त्राव, लाळ असेल, मलमूत्र असेल, दूषित चारा पाणी असेल यामार्फत वेगाने या रोगाची लागण दुसऱ्या वाड्यातील दुसऱ्या शेळ्यांना होते. एकाच कळपात रोग जर एखाद्या वेळेस शिरला तर 80 ते 90% प्राणी बाधित होऊन जास्त प्रमाणात जो आहे संसर्ग हा वाढतो आणि ह्या रोगामध्ये मृत्यूदर जवळपास 50 ते 80% जाऊ शकतो. त्यामुळे हा रोग किती घातक आहे यावरून दिसते. आता या रोगाचे संक्रमण आणि रोगाचा प्रसार हा साधारणतः कसा होतो? पीपीआर रोगाचे संक्रमण मुख्यतः नाक, डोळे आणि तोंडातील स्त्रावाजवळ जो बाधित शेळी आहे यांच्या नाकातील आणि डोळ्यातील आणि तोंडातील स्त्रावामध्ये जो इतर निरोगी शेळीच्या संपर्कात आला तर ह्याद्वारे पण त्या निरोगी शेळीला पीपीआरची लागण होऊ शकते. हवेतील सूक्ष्म थेंबाद्वारे जेव्हा श्वास नलिकेद्वारे निरोगी शेळ्यांना या रोगाची लागण होऊ शकते. आजारी प्राण्यांच्या संपर्कात जर एखादं निरोगी जनावर आलं, वाड्यातील लहान करडे, पारडी किंवा शेळ्या आल्या तरी त्यामुळे निरोगी शेळीला ह्या रोगाची लागण तात्काळ आणि जलद गतीने होते. शेळ्यांच्या वाड्यांमध्ये एकाच पाणी पात्राचा वापर करणे आणि बाधित शेळीला एकाच जागेवर आपण ठेवणे, तिला निरोगी गोठ्यातील शेळ्यापासून वेगळं न करणे याही मार्फत ह्या रोगाची लागण होते. सगळ्यात महत्वाचं कारण, बाजारात आपण नवीन प्राणी ने आण करतो त्या ठिकाणी आपल्याला त्या जनावरांची राखण इतिहास आपल्याला माहीत नसतो, लसीकरण किंवा त्याबद्दलचं ज्ञान आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे केव्हाही बाजारातून नवीन जनावरी खरेदी करताना आपल्याला ते जनावर लसीकरण करूनच आपल्या जे आहे वाड्यात आणायचं आहे आणि त्याला विलगीकरणामध्ये कमीत कमी 30 दिवस ठेवायचं आहे, जेणेकरून त्या कुठल्या रोगाची काही सिम्पटम असेल ते इन्क्युबेशन पिरियडमध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे विलगीकरण कमीत कमी 30 दिवसाचं हे गरजेचं आहे. वाहतूक करताना घाणेरडे पिंजरे किंवा वाहने ह्यामार्फत सुद्धा ह्या रोगाची लागण शेळ्यांना होते. इथे एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी अशी वाटेल की एक आजारी शेळी जर 10-15 निरोगी शेळ्यांना एका दिवसात बाधित करू शकते त्यावरून आपल्याला कळेल

की ह्या रोगाचा संसर्ग किती वेगाने आणि झपाट्याने पसरू शकतो. हा आजार खूप वेगाने पसरत असल्यामुळे एक जनावर आजारी पडले की संपूर्ण कळपाला याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ जे आहे आरोग्य जनावर गोठ्यातील निरोगी जनावरांपासून त्याला वेगळे करून त्याचे चारा पाणी आणि त्याचा रखरखाव हा वेगळा करावा. पीपीआर आजाराची लागण झाल्यानंतर हा आजार आपल्याला काही बाह्य लक्षणाद्वारे वेळ राहता जर लक्षात आला तर आपण तात्काळ त्याच्यावर उपयोगी करून जनावर दगावण्यापासून आपण ते वाचवू शकतो. आता पीपीआर आजाराची जर लक्षणे आपण जर पाहिली तर ती कोणती आहेत, तर सर्वप्रथम जे आहे 104 ते 106 डिग्री इतका उच्च ताप हा शेळ्यांना चढतो. दुसरे महत्वाचं लक्षण आहे डोळ्यातून आणि नाकातून पातळ स्त्राव येत राहणे, शेळ्यांच्या ह्या सारख्या ठसकतात खोकलतात, हे मुख्य लक्षण आहे.

आजार आपल्याला काही बाह्य लक्षणाद्वारे वेळ राहता जर लक्षात आला तर आपण तात्काळ त्याच्यावर उपयोगी करून जनावर दगावण्यापासून आपण ते वाचवू शकतो. आता पीपीआर आजाराची जर लक्षणे आपण जर पाहिली तर ती कोणती आहेत, तर सर्वप्रथम जे आहे 104 ते 106 डिग्री इतका उच्च ताप हा शेळ्यांना चढतो. दुसरे महत्वाचं लक्षण आहे डोळ्यातून आणि नाकातून पातळ स्त्राव येत राहणे. शेळ्यांच्या ह्या सारख्या ठसकतात, खोकलतात, हे मुख्य लक्षण आहे. निमोनियासारखे सिम्पटम आपल्याला दिसून येतात. भूक न लागणे, शेळीची भूक मंदावते, शेळी चारा बाकी जे आहे आंबवून खाण्यास नकार करते, शेळी सुस्त होते, शेळीची हालचाल कमी होते आणि कान खाली खालून बसणे, रवंत न करणे, ही काही अनन्यसाधारण जी लक्षण आहेत ते आपल्याला दिसून येतात. शेळी पालनात अजून एक मुख्य लक्षण जे पीपीआर आजारामध्ये आपल्याला दिसून येतं जे आहे की निमोनिया आणि जे आहेत जुलाब आणि दस्त, हे दोन लक्षणे जर आपल्याला आपल्या शेळी आणि करडांमध्ये दिसत असेल तर तात्काळ आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण त्यांच्याकडून चाचणी करून योग्य ते उपचार करून घ्यावेत. जसं रोग वाढू लागल्यावर आपल्याला काही रोगाची दिसणारी लक्षणेही वेगवेगळ्या शरीरातील संस्थेवरती याचा परिणाम होत असल्यामुळे, जसे चयापचयाची संस्था आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमवरती ह्या व्हायरसचा असर आणि लागत ही जास्त असल्यामुळे आपल्याला बाकी काही लक्षण जी आपल्याला दिसू शकतात. आता तोंडामध्ये आपण जर शेळीचं तोंड आणि जीभ जर चेक केली तर त्या ओठांवरती आपल्याला जखमा, हिरड्यावर लालसरपणा किंवा फोडयुक्त जखमा आपल्याला दिसून येतात. तोंडात लाळ गळणे आणि जिभेवरती काळ्या कलरची फोड आणि जखमा आपल्यावर जर दिसून आल्यास तर तात्काळ आपण पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार आपण आपल्या बाधित शेळीवर करून घ्यावे. दुसरा महत्वाचा लक्षण जर आपण बघितलं तर अतिसार आणि जुलाब. सुरुवातीला जुलाब हे पिवळसर असतात, नंतर काळा दुर्गंधीयुक्त पातळ जुलाब देखील शेळ्यांना होतात. त्यामध्ये काही अंशामध्ये रक्ताची पण जी आहे मात्रा आपल्याला जुलाबामध्ये मिळू शकते. शरीरामधून पूर्ण इलेक्ट्रोलाइट आपल्याला कमी झालेले दिसून येतात. शरीरातील पाणी झपाट्याने कमी होल्यामुळे शेळी हे हायपोव्हॉल्मिक शॉक मध्ये जाऊन लवकरात लवकर उपचार न मिळाल्यास ती दगावू पण शकते. निमोनिया रेस्पिरेटरी सिस्टीमवर याचा अभाव जास्त असल्यामुळे नाकातोंडातून पाणी येणे, खोकला, श्वासोच्छवासाला त्रास होणे, घरघर आवाज येणे, नाकातून पूयुक्त स्त्राव येणे, शेळीला श्वास घ्यायला त्रास होणे, करडे आणि शेळ्या ह्या तोंड उघडं करून श्वास घेतात, सारखं त्यांची हालचाल मंदावते, वेळ अभावी जर आपण उपचार नाही केले तर श्वासोच्छवास कठीण होऊन शेळी ही लवकरात लवकर दगावू पण शकते. अतिशय तीव्र अवस्थेत प्राणी उठूही शकत नाही. जुलाब झाल्यामुळे झपाट्याने वजन कमी होते आणि मृत्यूचा धोका आपलाच जास्त वाढतो. विशेषतः लहान आणि पारड्या आणि करड्यांमध्ये मृत्यू जर आपल्याला जवळपास 70 ते 80% पर्यंत जाऊ शकतो. याच्यावर आपण लक्ष केंद्रित केला तर जर उपचार उशिरा झाले तर आपल्याला समजावे की आपल्याला एका शेळी आणि करड्यांपासून किती मोठे नुकसान सहन करावे लागेल. आणि ह्या व्यतिरिक्त एखादी गाभण शेळी असेल, जर ती वेळेअभावी जर उपचार तिच्यावरती नसेल झाले तर ती शेळी त्या गाभण याच्यामधून गाभडूही शकते, ती जर ह्या रोगाची लागण झाल्यानंतर वेळेत उपचार नाही केला. रोगाचे निदान हे आपल्यास एकदम साधारण पद्धतीने आपल्याला करता येईल. पीपीआर रोगाचे निदान आपल्याला बाह्य लक्षणाद्वारे, जे आपण वेळेतच गोठ्यांमध्ये जर चक्कर मारत असाल वेळोवेळी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी, जे शेळींची हालचाल, ज्या करडांची हालचाल कमी दिसत आहे, रवंत करत नाहीये, अशा ज्या लक्षण आहेत त्या बाह्य लक्षणावर लक्ष केंद्रित करून तात्काळ आपण पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन त्या शेळीवरती उपचार करून घ्यावेत. रक्ताचे नमुने आपण जर प्रयोगशाळेमध्ये दिले तर रक्ताच्या नमुन्यावर पण विशिष्ट काही घटकाद्वारे आपल्याला बाधित झालेल्या शेळीचे तपासणीही करता येतील. सगळ्यात महत्वाचं, नेझल किंवा ओरल स्वॅब जर आपण प्रयोगशाळेत पुरवला तर व्हायरस आयसोलेशन टेक्निकद्वारे आपण ह्या रोगाचे खात्रीशीर जे निदान आहे ते करू शकतो. ह्या नेझल आणि ओरल स्वॅब चाचणीला आपण इलिजा किंवा पीसीआर चाचणी देखील म्हणतो. जे आपल्याकडे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला तो पशुवैद्यक ह्या बाबतीत योग्यतेने मार्गदर्शन करून ते रोगाचे निदान करण्यास मदत करू शकतात. शेतकरी स्तरावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगाचे निदान करणे, तर सगळ्यात लवकर लक्षणे लवकर ओळखणे आणि तात्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आणि त्यांच्याशी संपर्क करणे. रोगाचे निदान झाल्यास आता आजारावरील उपचार काय करता येईल हा एक महत्वाचा भाग आहे. पीपीआर जसा एक विषाणूजन्य आजार असल्याने आपणास ठाऊक आहे की कुठल्याही विषाणूजन्य आजारावरती थेट औषध आपण उपलब्ध नाहीये, पण सपोर्टिव्ह उपचार करून आपण त्या

बाधित जनावराला वाचवू शकतो. आता यामध्ये कोणकोणती उपचार प्रणाली आपण अवगत केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, बाधित जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्यांची तपासणी करून घेणे, त्यामध्ये ताप असेल जनावरांना तर ताप कमी करणारी औषधे लावून घेणे, अँटीबायोटिकचा वापर दुसऱ्या जनावराला किंवा गोठ्यातील वाड्यातील दुसऱ्या इतर जनावरांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून अँटीबायोटिकचा वापर, तेही पशुवैद्यकाच्या सल्ल्याने. शरीरातील पाणी टिकवण्यासाठी ORS ओरल रिहायड्रेशन थेरपी, ज्याला आपण म्हणतो, बाजारामध्ये WHO प्रमाणित ORS चे पावडर्स आपल्याला मिळतात. ते आपण चांगल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून आपल्या बाधित जनावरांना पाजू शकतो. इलेक्ट्रोलाइट द्रव जे आपण घरी बनवू शकतो, ज्यामध्ये गुळ, साखर, मीठ, पाणी हे मिसळून आपण जनावरांना देऊ शकतो. शरीरातील पाणी हे रिस्टोर करणे हे फार महत्वाचं आहे, जे की जनावर हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये न जाऊन ते दगावू नये. तोंडातील जखमांसाठी आपण आयोडीन जंतुनाशक गुण्या वापरू शकतो. त्यामध्ये PPR पोटॅशियम परमँगनेटचं जे द्रावण आहे, त्या द्रावणाचं पाणी करून ते द्रावण आपण चुळण्या करण्यासाठी ते पण वापरू शकतो, जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. हळद, नारळ तेल याचा लेप करून जखमावरती आपण लावू शकतो. मध, तूप हे पण देखील आपण वापरून जो इतर संसर्ग तोंडात जो वाढत आहे तो जखमा आपण कमी करू शकतो. अतिसार रोखण्यासाठी अतिसारावरची काही ॲलोपॅथिक औषध आहेत, त्याचप्रमाणे घरगुती उपचार जर आपण केला, बेलगिरीची चूर्ण, जसं गेरूचा खडू आहेत, गेरूचा आपण वापर जर केला तर आपल्या शेळ्यांना आणि करड्यांना आपण अतिसार होण्यापासून रोखू शकतो. केळीची पाने आहेत, खडीसाखर, मीठ आणि अजवाईन पाणी, असे इतर प्रणाली जे आपण घरगुती उपचार करू शकतो, यापासून पण आपण आपल्या शेळ्यांची जी आहे जुलाब आपण रोखू शकतो. जर जास्त प्रमाणात जुलाब दुर्गंधीयुक्त आणि रक्तयुक्त येत असतील तर विशिष्ट उपचार आपण पशुवैद्यकीच्या सल्ल्याने आपण सलाईन थ्रो आपण ह्या औषधे त्यांना सोडून शरीरामध्ये जनावरास जे आहे उपयुक्त औषधी पुरवून ते जनावर दगावण्यापासून वाचवू शकतो. सगळ्यात महत्वाची सूचना मला सांगावीस वाटेल की प्रत्येक औषधी देण्या अगोदर पशुवैद्यकीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. PPR हा एक अत्यंत घातक संसर्गजन्य आजार असल्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय हा एकमेव आणि केवळ प्रभावी उपाय त्यावरती आहे. लसीकरणाचे फायदे तर आपल्याला माहिती आहेत काय आहेत. त्याच्यामध्ये मृत्यूदर जवळजवळ शून्य करता येतो, रोगाचा फैलाव झपाट्याने थांबवता येतो, प्राणी तंदुरुस्त राहतात, आर्थिक नुकसान टाळता येतं. लसीकरण केल्यामुळे जनावरांना जर गावामध्ये त्या रोगाची लागण इतर कळपांना झाली असेल तर आपला कळप त्या रोगांपासून रोगप्रतिकार क्षमता तयार करून लसीकरणाद्वारे आपण आपल्या कळपाला सुरक्षित ठेवू शकतो. प्रतिबंधात्मक लसीकरण, वेळोवेळी नियमित लसीकरण आणि जंत निर्मूलन हेच एक निरोगी गोठा ठेवण्याचं प्रभावी तंत्रज्ञान आहे. आता PPR ची लस केव्हा आणि कशी द्यावी. PPR वर एक खात्रीशीर उपाय म्हणजे त्याचे नियमित लसीकरण. 3 महिन्यावरील करडे आणि पारडे यांना वार्षिक 1 डोस कातडी खालील आपण जर दिलात तर आपले जनावर रोग प्रतिकार क्षमता वाढून त्या रोगास तोंड देण्यास सामोरे जाण्यास बळकट होऊ शकतो. आता त्यानंतर प्रत्येक गटातील सर्व प्राण्यांना एकाच दिवशी जर लसीकरण करून घेतले तर आपल्याला हे फार उपयुक्त ठरेल. लस अतिशय सुरक्षित आहे. गाभण जनावरांना सुद्धा आपण जे आहे या लसीची मात्रा देऊ शकतो, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपण या लसीपासून झारेद्वारे, प्लॅसेंटाद्वारे या लसीचे इम्युनोग्लोबिन्स पोहोचून जी करडे जन्माला येतील त्यांना रोग प्रतिकार क्षमता प्राप्त होईल. वर्षातून एकदा लसीकरण करणे आवश्यक आहे, पण लसीकरण दिल्यानंतर 3 वर्षापर्यंत ह्या रोगापासून संरक्षण मिळते. पण आपल्या गावांमध्ये शेळ्यांचा कळप आणि शेळ्यांची मुवमेंट, बाजारात नेआण ह्या अशा गोष्टींमुळे नियंत्रित गोठा व्यवस्थापन नसल्यामुळे वार्षिक लसीकरण करून घेणे फायदेशीर ठरते हे एक मुद्दा आहे. रोगाचा उद्रेक आल्यास त्या भागात दरवर्षी लसीकरण केल्यास उत्तम राहतं. आणि लसीकरणापूर्वी जंतनाशक औषध देणे फार महत्वाचं आहे. शेळ्यांवरील शरीराचा ताण कमी करण्यासाठी आपण लसीकरणाच्या पहिले किंवा नंतर शेळ्यांना गुळाचे पाणी पाजवू शकता. प्रत्येक लसीकरण कार्यक्रम स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार करावा. प्रत्येक लसी या आपल्या नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्यात सरकारमार्फत आपल्याला माफक दरामध्ये आपल्या जनावरांसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये शेळ्या आणि मेंढ्यांच्या लसीकरणामध्ये लाळ्या खुरकुताची लस, आंत्रविषाराची लस, PPR ची लस, घटसर्पाची लस आणि शेळ्यांच्या देवी या विविध प्रकारच्या आजारावरती लस ही महाराष्ट्र सरकार आपल्याला पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पुरवत असते. रोग आल्यास एक विशिष्ट काळजी

0: घेण्याची आपल्याला गरज आहे. घाबरून न जाता विशिष्ट गोठा व्यवस्थापन आणि बायोसिक्युरिटी जर आपण पाळली तर शेळ्या करडे पारडे यांना वेळेत उपचार करून देखील आपण या रोगावरती विजय मिळवू शकतो. प्राण्यांमध्ये मृत्यू, वजन घटणे, दूध उत्पादन कमी होणे, औषधाचा खर्च वाढणे, प्रजननाचे चक्र बिघडणे आणि संपूर्ण कळप धोक्यात येणे हे काही महत्वाचे जे आहेत नुकसानकारक घटक ह्या रोगापासून आपल्याला पाहावयास मिळतात. आणि रोग आल्यासच आपण काय करावे, गडबडून न जाता रोगाविषयी प्राप्त माहिती घेऊन त्वरित सरकारी किंवा पात्र खाजगी पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. संक्रमित प्राणी लगेच वेगळे करून आयसोलेशन मध्ये ठेवून त्याची रिअरिंग आणि त्याचं चारा पाणी जे आहे वेगळं करणे आणि निरोगी जनावरांचं सांभाळ झाल्यानंतर त्या आरोग्य जनावरांकडचा सांभाळ त्याला चारा पाणी करू शकता जर आपल्याकडे इतर कोणी अवेलेबल नसेल. शरीरात पाणी कमी झाल्यास इलेक्ट्रोलाइट देणे, पौष्टिक किंवा सहज पचणारा आहार, गोठा स्वच्छ कोरडा आणि हवेशीर ठेवावा. मला इथे महत्वाचं एक गोष्ट सांगावीशी वाटेल की शेळ्यांच्या वाड्यांमध्ये शेळ्यांच्या मलमूत्रातून अमोनिया गॅस हा जास्त प्रमाणात विसर्जित होत असतो. जर गोठ्यातील आणि वाड्यातील व्यवस्थापन आणि व्हेंटिलेशन जर अपुरं असेल तर जास्त अमोनिया वाड्यांमध्ये साचल्यामुळे शेळ्यांना श्वसनाद्वारे या रोगाची लागण झाल्यामुळे श्वसनाविषयी विकार होऊन शेळ्या ह्या लवकर दगावतात. आणि वेळोवेळी गोठ्यात जंतुनाशक जसे की साध्या पद्धतीने आपण चुन्याची पावडर जर आपण आपल्या गोठ्यामध्ये ठेवलात तर गोठा कोरडा राहण्यास आणि नंबर ऑफ जे रोग आहेत जे शेळ्या आणि मेंढ्यांना रोगापासून आपण आपल्या निरोगी ठेवू शकतो. रोगापासून संरक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी नव्याने आणलेले बाजारातून जनावर जे किमान आपल्याला 15 ते 30 दिवस वेगळ्या निरीक्षणाखाली ठेवावे त्याला आपण क्वारंटाईन म्हणतो. आणि सर्वप्रथम जिथून कुठून आपण जनावर घरी आणत असाल तिथे पीपीआर ची लस देऊन ते जनावर 2-3 दिवस आपण नंतर आणला तर उत्तम रित्या आपल्या हे जे रोग न पसरण्याचं फायदेशीर ठरू शकते. गोठ्यातील नियमित स्वच्छता, जंतुनाशक फवारणी ज्याच्यामध्ये आपण चुनाचा शिडकाव करू शकतो, हवा खेळती असावी, अमोनिया गॅस ओलावा व घाण सगळी काढून टाकावी, गोठ्यात ओलावा नसावा, आठवड्यातून एकदा चुना पावडर आपण आपल्या जे आहे पिण्याच्या पाण्यातून किंवा खाली देखील गोठ्याच्या फ्लोरवरती आपण पसरावी जेणेकरून रोग न पसरण्यास मदत होईल. आजारी प्राण्यांचे व्यवस्थापन तात्काळ वेगळे ठेवणे, वापरलेली भांडी पाणी पात्रे हे स्वच्छ पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा गरम पाण्याने निर्जंतुकीकरण करून करणे आणि जनावर निरोगी राहण्यास या रोगाची लागण होऊ नये यासाठी नियमित 3 महिन्यावरील करडे पारडे आणि वयस्क शेळ्यांना हे जे आहे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे आणि रोग प्रसाराच्या काळात खनिज मिश्रण, गुळ, इलेक्ट्रोलाइट पाणून देऊन आपण सुद्धा जनावरातील तग जो आहे त्याचा वाढू शकता आणि ताण कमी करू शकता. शेवटी मी एकच म्हणेन की पीपीआर हा रोग योग्य माहिती नसल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, पण योग्य वेळी लस आणि योग्य वेळी काळजी घेतली तर आपले वाड्यातील शेळी मेंढी ही सुरक्षित राहण्यास आपल्याला मदत होते. आपल्या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. वेळोवेळी लसीकरण मोहिमा चालवल्या जातात. कुठलेही लस विकत न घेता आपण सर्व लसीकरण ह्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन मिळवू शकता. सर्व प्राणी न चुकता लसीकरणाने आणणे. एखादं जनावर जर लसीकरणाअभावी राहिलं तर त्या रोगापासून पीपीआरच्या आजारापासून त्या रोगप्रतिकार शक्ती मिळणार नाही जेणेकरून त्या रोगाची लागण त्याला होऊ शकते आणि इतरही जनावर गोठ्यात बाधित होऊ शकतात. प्राण्यांचे आरोग्य हीच शेतकऱ्याची कमाई हा सिद्धांत लक्षात ठेवून काम केले तर शेळीपालन नक्कीच फायदेशीर ठरेल. प्रतिबंधात्मक लसीकरण वेळोवेळी करून घ्या. शेळी आणि मेंढी पालनात नियमित लसीकरण, वार्षिक लसीकरणामध्ये 5 लसी ज्या आपण नमूद केल्यात त्या नियमितपणे जर आपण केल्यात तर कुठल्याही प्रकारचं रोगराई आपल्या वाड्यात येणार नाही एवढं नक्की. शेवटी एक सांगेल की जेवढे काही करडे 3 महिन्याचे आहेत आणि वयस्क शेळी, बोकड, पारडी यांना एकच वेळी प्रतिबंधात्मक लसीकरण जर आपण कळवून घेतल्यास ज्यामध्ये 5 प्रकारच्या रोगाचं लसीकरण आपल्याला करायचं आहे, घटसर्प, आंत्रविषार, पीपीआर, लाळ्या खुरकूत, शेळ्यांचा देवी, वर्षातून 4 वेळा कमीत कमी कृमीनाशक आणि बाह्य परजीवी नियंत्रणासाठी आपल्याला औषधी देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून वजन वाढ, वजनात घट, इतर प्रजननाविषयी अडथळे आपल्याला या समस्यांना सामोरे जावं लागणार नाही. शेतकऱ्यांना विनंती असेल काही आपल्याला इतर काही शंका असतील किंवा शंका समाधान करायचं असेल आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पण संपर्क करू शकता.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण ऐकलात शेळीपालनात आर्थिकदृष्ट्या महत्वाचा पीपीआर आजार याविषयी नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी बायप संस्थेचे शेळी वीर्य

0: प्रयोगशाळेचे संशोधन अधिकारी डॉक्टर विलास टाकळे यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमात आता कृषीवाणी कार्यक्रमांतर्गत ऐकूया पॉलीहाऊस, एक प्रभावी तंत्रज्ञान.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतीला हवामानातील बदलाचा मोठा फटका बसतो, त्यावर मात करण्यासाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरतो. पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही संरक्षित शेती पद्धत आहे, ज्यामध्ये पॉलिथीन शीटनं आच्छादित संरचनेत पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत पिकांसाठी आवश्यक असणारं वातावरण, तापमान, आर्द्रता, प्रकाश, वारा आणि पाणी कृत्रिमरित्या नियंत्रित केलं जातं. पॉलीहाऊस हे पारदर्शक प्लॅस्टिकच्या शीटपासून बनवलेली संरचना आहे. यामध्ये सूर्यप्रकाश आत येऊ शकतो, परंतु आतील उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. यामुळे आतमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारं नियंत्रित तापमान आणि आर्द्रता राखली जाते. पिकांना बाह्य हवामानाच्या परिणामांपासून संरक्षण देऊन नियंत्रित वातावरणात उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत म्हणजे पॉलीहाऊस तंत्रज्ञान. पारंपरिक शेतीत पिकं पूर्णपणे नैसर्गिक हवामानावर अवलंबून असतात. पॉलीहाऊसमध्ये मात्र हवामानावर नियंत्रण ठेवलं जातं. पिकांना आवश्यक तेवढंच पाणी आणि पोषण दिलं जातं. उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवलं जातं. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात पॉलीहाऊसचे मुख्य प्रकार कोणते आहेत याविषयी. नैसर्गिक वायुविजन असणारे पॉलीहाऊस, यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी बाजूनं किंवा वरच्या बाजूनं पडदे असतात. हे कमी खर्चाचे असून मध्यम हवामानाच्या भागासाठी योग्य असतं. स्वयंचलित फॅन आणि पॅड सिस्टीम, यामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन, कूलिंग पॅड्स, फॉगर्स आणि संगणकीय यंत्रणा असते. हवामान कितीही खराब असलं तरी आतील तापमान हवं तसं राखता येतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची गरज याविषयी जाणून घेऊयात. प्रतिकूल हवामानापासून संरक्षण, अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, थंडी, वादळी वारे यापासून पिकांचं संरक्षण होतं. वर्षभर उत्पादन हे घेता येतं. पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करता येत असल्यानं हंगामाबाहेरही उत्पादन घेता येतं. फळं आणि फुलं, भाजीपाला याचा आकार, रंग, गुणवत्ता आणि टिकाऊपणा सुधारतो, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनच्या वापरामुळे 40-60% पाण्याची बचत होते. संरक्षित वातावरणामुळे अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीटकनाशकाचा वापरही कमी होतो. जरबेरा, कार्नेशन, गुलाब, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो यासारखी निर्यातक्षम आणि अधिक नफा देणारी पिकं सहज घेता येतात. अनिश्चित हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादनासाठी पॉलीहाऊस हे प्रभावी साधन ठरतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार उत्पादन मिळतं. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढती बाजारपेठीय स्पर्धा लक्षात घेता आधुनिक शेतीसाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. शेतकरी बंधूंना जाणून घेऊयात पॉलीहाऊसचे फायदे याविषयी. कोणत्याही ऋतूत कोणतंही पीक किंवा भाजीपाला घेणं शक्य होतं, ज्यामुळे बाजारात जास्त भाव मिळतो. पारंपरिक खुल्या शेतीच्या तुलनेत पॉलीहाऊसमध्ये 5-10 पटीनं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळतं. बंदिस्त वातावरणामुळे बाहेरील कीड, रोग, पक्षी आणि अवकाळी पाऊस, गारपीट यापासून पिकाचं संपूर्ण संरक्षण होतं. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन वापरलं जातं, ज्यामुळे पाण्याची 70-80% बचत होते. रोपवाटिका व्यवस्थापनासाठी हे तंत्रज्ञान सर्वोत्तम मानलं जातं. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात पॉलीहाऊसमधील मर्यादा आणि आव्हानं याविषयी. पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ आणि दर्जेदार पीक मिळत असलं तरी काही मर्यादा आणि आव्हानं देखील आहेत. फायदे असले तरी या तंत्रज्ञानात काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते. पॉलीहाऊस उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असतं. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही गुंतवणूक आव्हानात्मक ठरू शकते. तापमान, आर्द्रता, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण याबाबत विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असतं. प्लास्टिक कव्हर, शेडनेट, ठिबक सिंचन व्यवस्था आणि इतर उपकरणांची नियमित देखभाल करावी लागते, त्यामुळे वार्षिक खर्च वाढतो. पॉलीहाऊसमध्ये एकदा कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रित वातावरणामुळे तो जलदगतीनं संपूर्ण क्षेत्रात पसरू शकतो. फॉगर्स आणि एक्झॉस्ट फॅन, सिंचन व्यवस्था यासाठी नियमित वीज आणि पुरेशा पाण्याची गरज असते.
0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम कृषी.

आता जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त कृषीमालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. निराळा उल्लेख नसल्यास हे बाजारभाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी आवक 552 क्विंटल, कमीत कमी 3400, जास्तीत जास्त 3700, सरासरी 3550. गहू शरबती आवक 468, कमीत कमी 4800, जास्तीत जास्त 6200, सरासरी 5450. ज्वारी पांढरी आवक 7 क्विंटल, 2800, सरासरी 2800. मका 2 क्विंटल आवक 2400 ते 2600, सरासरी 2500. हिरवा मूग आवक 43 क्विंटल, 9000 ते 9900, सरासरी 9450. कांदा चिंचवड 4808 क्विंटल आवक, 800 ते 2500, सरासरी 2200. बटाटा लोकल 7791 क्विंटल आवक, 1000 ते 1500, सरासरी 1250. टोमॅटो लोकल 2564 क्विंटल आवक, 1000 ते 2200, सरासरी 1600. फ्लावर लोकल 717 क्विंटल आवक, 1000 ते 2200, सरासरी 1600. कोबी लोकल 648 क्विंटल आवक, 1000 ते 2000, सरासरी 1500. केळी लोकल 11 क्विंटल आवक, 500 ते 2500, सरासरी 1500. आणि दुधी भोपळा लोकल 399 क्विंटल आवक, 1000 ते 2000, सरासरी 1500. तर श्रोते हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त घाऊक मालाचे बाजारभाव. आणि याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत.

0: आकाशवाणी
1: आणि हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आज रात्री 8:15 एक कलाकार या कार्यक्रमात मदन मोहन यांच्यावरती केंद्रित काही माहिती आणि गाण्यांचा कार्यक्रम अवश्य ऐका आज रात्री 8:15. आता यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं। न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे। आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं। आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली।
1: जब आपातकाल को 1 वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है। झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया।

0: एक बरस बीत गया।
1: सीख चौ में सिमटा जग किंतु विकल प्राण बिहग, धरती से अंबर तक गुजा मुक्ति गीत गया। एक बरस गया, एक बरस।
2: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली। विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे। मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे। आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे। आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे। गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे। व्हेनेझुएला झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत। व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली। काल मध्यरात्रीनंतर 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले। गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही। धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या। देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे। जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे। केंद्र सरकारनं व्यावसायिक LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे। यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क LPG पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे। बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली। नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGC अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे। इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे। आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे। यापुढच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे। होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे। महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे। बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांची सुरुवात खराब झाली। दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद

0: भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंड मधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, एक कलाकार कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आपल्या आयुष्यात एखाद्या संगीतकाराच्या सुरांनी थोडी काकणभर जास्तीची अधिकची जागा घेतलेली असते, हो ना. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात ज्या प्रतिभावान संगीतकारांनी तो काळ गाजवला त्यातल्या मदन मोहन या संगीतकाराच्या संगीताच्या जादूगाराला आपल्या आयुष्यात ही जास्तीची जागा मिळालेली आहे. श्रोते हो, आज स्वर्गीय मदन मोहन यांचा जन्मदिवस. आजचा एक कलाकार त्यांना समर्पित. 25 जून 1924 बगदादमध्ये जन्म झालेले मदन मोहन मुंबईत येऊन स्थिरावले. गझलचे बादशाह होते मदन मोहन. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं फार शिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं, पण एकलव्यासारखी श्रवणभक्ती त्यांनी केली आणि स्वतःचं सांगीतिक विश्व समृद्ध केलं. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. मदन मोहन यांच्या स्मृती जागवूया, पण त्याआधी ऐकूया त्यांचं हे नितांत सुंदर गीत.

श्रोते हो, लखनऊ, मुंबई, डेहराडून अशा ठिकाणी शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. पण संवेदनशील मन सैन्यात रमलं नाही आणि सैन्यातली नोकरी सोडून ते लखनऊ आकाशवाणीवरती रुजू झाले. पुण्याची शान असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाची वारी त्यांनी कधीच चुकवली नाही. तर सुरुवातीला एस डी बर्मन आणि श्यामसुंदर यांच्याकडे त्यांनी काही काळ उमेदवारी केली आणि 1950 सालच्या आखे चित्रपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलं. पण त्याहून जास्त त्यांची गीतं लोकप्रिय झाली ती 51 सालच्या मधोश या चित्रपटाच्या गीतांनी. तलत महमूद यांच्यासाठी त्यांनी बनवलेल्या ज्या गझल होत्या त्यांनी तलत महमूद यांना गझलचा बादशहा बनवलं.

श्रोते हो, एक कलाकार कार्यक्रमात आपण बोलतो आहोत मदन मोहन यांच्याबद्दल. संगीतकार म्हणून त्यांचा विशेष म्हणजे त्यांच्या स्वररचनांना एक सुंदर आकार होता, सुंदर लय आणि ध्रुवपद. अंतरा या सगळ्याची जोडणी ध्रुवपदात आणि एखादी विलक्षण जागा त्या ध्रुवपदामध्ये त्यांची असायचीच. ठुमरी, गझल ही मदन मोहन यांची खासियत होती. माधुर्य आणि भावनांचा उत्कृष्ट परिपोष त्यांच्या रचनांमध्ये ठळक जाणवे. हिंदी, उर्दू या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. संगीतकार म्हणून अजून एक त्यांचा विशेष म्हणजे हिंदुस्थानी वाद्यांचा त्यांनी केलेला वापर. सतार त्यांची विशेष प्रिय होती. रईस खान यांनी आज सोचा तो आसू भराए या गीतात वाजवलेली सतार ऐकून लताबाईंचे डोळे भरून आले होते असं म्हणतात. रस्मे उल्फत किंवा वो चुप रहे तो, नैनो में बदरा या गाण्यातली सतार नक्की ऐकून पहा. पण आता मात्र ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, नींद हमारी ख्वाब तुम्हारे या चित्रपटातलं.

स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा या गुणांसोबतच उत्तम खवय्ये होते आणि कूक पण होते. बॉक्सिंग करत, बिलियर्ड्स उत्तम खेळत. लताबाई आणि मदन मोहन यांचे अनोखे भावबंध होते. गुलाम हैदर यांच्या एका ध्वनिमुद्रणाच्या वेळी लताबाई आणि मदन मोहन यांनी एकत्र गाणं गायलं. ते गाणं होतं बहीण भावंडांचं आणि नंतर जन्मभर ते बहीण भावाचं नातं त्यांनी जपलं. या प्रतिभावान संगीतकाराच्या रचनांना लताबाईंनी एका उंचीवर नेऊन ठेवलं.

संगीतकार मदन मोहन हे असं विलक्षण रसायन होतं. शब्द, स्वर, मांडणीतलं नाविन्य, कधीतरी भक्कम तर कधी हळव्या स्वरांच्या आकृती, कधी शास्त्रीय संगीताचा भक्कम आधार तर कधी रागांचा हलका स्पर्श देऊन बांधलेली गीतं. मेलडीला महत्त्व देणाऱ्या मदन मोहन यांनी रागसंगीतावर आधारित कितीतरी उत्तम गीतं दिली. ऐकूया त्यातील काही गीतांची ही झलक. ती कोणत्या रागावर आहेत हे जरूर ओळखा.

श्रोते हो, जन्मजात प्रतिभाशाली होते मदन मोहन. अक्षय कारुण्याचा झरा होते ते. हयात असताना फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार अशी प्रतिमा झाली होती त्यांची, आणि ते त्यांनी फार मनाला लावून घेतलं होतं. अवघ्या 52व्या वर्षी हा उमदा संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनानंतर लताबाई म्हणाल्या होत्या, काही लोकांच्या कुंडल्या त्यांच्या मृत्यूनंतर सुरू होतात. खरंच

त्यांच्या मृत्यूनंतर सुरू होतात. खरंच आजही त्यांच्या संगीताची लोकप्रियता कमी झालेली नाही, उलट ती वाढते आहे. कलाकाराचा भावनिक संघर्ष डोकावतो तो त्याच्या कलेत. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही हे त्यांच्या आयुष्याचं वर्णन वाटतं. दुःख झेलून सुखाची भांडणारा हा संगीतकार जेव्हा जिंदगी में मजा नाही आ रहा है असं म्हणत अश्रू ढाळतो, तेव्हा माई री मै कैसे कहू सारखी चाल जन्माला येते. तेव्हा ती सर्जनाची बौद्धिक प्रक्रिया राहत नाही तर भावनिक आंदोलनाचा तो अत्युत्कट परिपोष असतो, नाही का? उत्तमोत्तम गीतं देणाऱ्या मदन मोहन यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी दिलेल्या आनंदाची मोजदाद आपण करू शकत नाही. आजच्या एक कलाकार कार्यक्रमातून विद्यागौरीला निरोप द्या. ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच एक कलाकार हा कार्यक्रम आता समाप्त होतो आहे.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: आता यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार आहेत. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. आज ऐकूया काही हिंदी चित्रपटातल्या गझल.

बाजार या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या स्वरातलं. मखद्दूम मोहिद्दीन यांच्या गीताला संगीत होतं खय्याम यांचं. यानंतरचं गीत आहे भूपेंद्र आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट आहे मासूम.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत मौसम या चित्रपटातलं भूपिंदर यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं.

कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया गमन या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शहरियार यांचं गीत, संगीत आहे जयदेव यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गझल या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं साहिर यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात गझल या चित्रपटातलं गीत. मदन मोहन यांच्या संगीतात शब्द होते शहरियार यांचे आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अर्थ या चित्रपटातलं जगजीत सिंग यांच्या स्वरातलं कैफी आझमी यांचं गीत. संगीत जगजीत सिंग यांचंच आहे.

अर्थ या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म. आज शास्त्रीय गायनात ऐकूया मीनल दातार यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण. विलंबित एक तालात निबद्ध बोल आहेत ना लागी आणि द्रुत तीन तालात निबद्ध बोल आहेत बाजो रे बाजो मुंदरवा. त्यांना तबल्याची साथ केली आहे विकास पुरंदरे यांनी तर हार्मोनियमची साथ संजय गोगटे यांनी केली आहे. ऐकूया मीनल दातार यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण.

श्रोते हो, आपण ऐकत होतात नाद ब्रह्म. आताच आपण मीनल दातार यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांनी गायला होता राग शुद्ध कल्याण. त्यांना तबल्यावरती साथ होती विकास पुरंदरे यांची आणि हार्मोनियमची साथ होती संजय गोगटे यांची. आता यानंतर 11 वाजता हिंदीमधून बातम्या आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.